0: आकाशवाणी पुणे सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत। पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ। आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात। शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत। आता सविस्तर बातम्या। 52व्या G7 परिषदेला काल फ्रान्समधील एव्हियन शहरात प्रारंभ झाला। या परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करणार आहेत। या परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एव्हियनमध्ये दाखल होत आहेत। या दौऱ्यात पंतप्रधान G7 सदस्य देशांचे नेते, जागतिक बँकांचे प्रतिनिधी तसंच विविध देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार आहेत। तत्पूर्वी काल पंतप्रधानांनी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यासमवेत द्विपक्षीय चर्चा केली। दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल स्लोवाकियाचा द ऑर्डर ऑफ द व्हाईट क्रॉस फर्स्ट क्लास हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला। इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे। 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या होणार आहेत। पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या या कराराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे। दरम्यान अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधीचे संकेत मिळाल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात काल मोठी तेजी दिसून आली। राज्य विधिमंडळाचं आगामी पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईतील विधानभवनात भरणार आहे। कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। विधानसभा आणि विधान परिषदेच्या कामकाजासंदर्भात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये हा निर्णय करण्यात आला। 3 आठवड्यांच्या कालावधीत अनेक महत्वाची विधेयकं, जनहिताचे प्रश्न आणि शासकीय कामकाज पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जमाफीचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे। तसंच महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख देणारं महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक या अधिवेशनात मांडलं जाणार आहे। केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला। जनधन, उज्ज्वला, पीएम आवास यासारख्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास यामुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले। पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचं तसंच पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 ई-बसेसना मंजुरी आदी निर्णयांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला। पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवा उद्यापासून सुरू होत आहे। रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुण्यात उद्या या रेल्वे सेवेचा प्रारंभ होणार आहे। अहिल्यानगर रेल्वे स्थानकावर खासदार निलेश लंके रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील। पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे। येत्या 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता इथं होणार आहे। केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। संस्कृती मंत्रालयातर्फे देशभरातल्या 100 प्रसिद्ध ऐतिहासिक वारसास्थळांवर तसंच परराष्ट्र मंत्रालयातर्फे जगभरात 2500 ठिकाणी योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जाधव यांनी दिली। 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला काल मुंबईत सुरुवात झाली। केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे। यात 13 देशातल्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे। तर स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकंदर 202 चित्रपट दाखवण्यात येतील। यावर्षी या महोत्सवात मराठी चित्रपट आणि एकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभाग सुरू करण्यात आले आहेत। मिफमध्ये प्रथमच AI सिनेमा हॅकॅथॉन आयोजित करण्यात आली असून त्यात 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान देण्यात आलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यातल्या इतर सर्व विभागातल्या शाळा काल पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटानं फुलून गेल्या. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ तसंच पेढे देऊन स्वागत करण्यात आलं. काही ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात तर काही ठिकाणी तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यातल्या शाळा प्रवेशोत्सवाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा इथल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी प्रवेशोत्सवात भाग घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन जिज्ञासू वृत्ती जोपासावी, प्रश्न विचारावेत आणि शिक्षणासोबतच मूल्याधिष्ठित संस्कार आणि कौशल्ये आत्मसात करावीत असं आवाहन राज्यपालांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या वहाळ इथल्या PM श्री प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. नव्यानं उभारण्यात आलेल्या आयडियल सेंटरचं उद्घाटन देखील फडणवीस यांनी केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या शाळेतल्या एका विद्यार्थिनीनं मुख्यमंत्र्यांची छोटी मुलाखत देखील घेतली. विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक काळ होता की जिल्हा परिषदेची शाळा म्हटल्यानंतर ती शाळा अतिशय मोडकळीस आलेली, व्यवस्था नसलेली अशा प्रकारची शाळा आपल्याला पाहायला मिळायची. पण आज आपण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जाऊन बघू शकतो, बहुतांश शाळा या कुठल्याही खासगी शाळेसारख्या किंवा कधी त्याही पेक्षा चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्य शिक्षण देखील सुरू केलंय. संवैधानिक मूल्य हे आमच्या मुलांना माहिती असली पाहिजेत, हक्क आणि कर्तव्याची जाणीव असली पाहिजे, स्वच्छता पर्यावरण या संदर्भातली जागृती असली पाहिजे. एक अतिशय चांगला भावी नागरिक हा या शाळांमध्ये तयार झाला पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे.
1: अभ्यासाचं टेन्शन घ्यायचं नाही, बिनधास्त अभ्यास करायचा असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महानगरपालिकेच्या किसन नगर येथील पालिका शाळा क्रमांक 23 मध्ये आठवणी जागवल्या. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या तोरणमाळच्या दुर्गम भागातील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. तुळजापूरमध्ये नगर परिषदेच्या 2 क्रमांकांच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पायाचे ठसे घेऊन त्यांचं औक्षण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात ढोकरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व विद्यार्थ्यांचं फेटे बांधून तसंच ओवाळून स्वागत करण्यात आलं. सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात फुगे आणि फुलं लावून सजवलेल्या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, सातारा, धाराशिव इथं देखील विविध मान्यवरांनी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
0: राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वी पुरवणी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. 10वीची परीक्षा 16 जून ते 30 जून दरम्यान आणि 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटीनं केलेली सामान्य बस सेवांवरची हंगामी 10% भाडेवाढ अजून 1 महिना म्हणजे 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे दरवाढीची मुदत वाढवल्याचं महामंडळानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भीमाशंकर मंदिर कालपासून दर्शनासाठी सुरू करण्यात आलं. दररोज 1000 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. दर्शनासाठी पास आणि वैध ओळखपत्र अनिवार्य करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मंदिर व्यवस्थापन समितीच्या श्रीभीमाशंकर.com या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर भाविकांना पास उपलब्ध होणार आहे. हवामान. येत्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान आज फ्रान्समध्ये G7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहणार. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै या कालावधीत मुंबईत. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वे सेवेला उद्यापासून प्रारंभ. आणि विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 MHz वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी, आणि आज तुमच्यासोबत आहे मनस्पर्शी हा कार्यक्रम घेऊन मी तुमची रेडिओ सखी RJ मधुलिका।

0: नमस्कार, मी अजित कडकडे। सुमधूर गाणी, गोड आठवणी, मस्त गप्पा, माहिती, मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही आता सकाळपासून वाट बघत असाल आज FM गोल्डवरती आपल्याबरोबर गप्पा मारायला कोण येत आहे बरं, किंवा आज आपल्याला छान छान गाणी कोण ऐकणार आहे। अगदी सकाळी 5 वाजता जेव्हा कार्यक्रम सुरू होतो FM रेनबोवरती, किंवा दुपारच्या 17 सुद्धा, दुपारी 2:30 वाजल्यापासून ते थेट 5 वाजेपर्यंत एक उत्सुकता असते आपल्याला, आपण वाट पाहायला लागतो।

आज कुठली गाणी ऐकायला मिळणार आहेत, आज नेमके गप्पांचे विषय काय असणार आहेत, बरं एकूणच काय वाट बघणं, प्रतीक्षा करणं. सध्या सगळेजण एका गोष्टीची खूप आतुरतेनं वाट बघतात, तो म्हणजे पाऊस कधी येणार. हा हा हा, आता बस झाला उन्हाळा, बस आता आंबे मनसोक्त खाऊन झाले, आता ती जांभळं देखील जिकडे तिकडे एवढी दिसायला लागली आहेत ना की बस आता असं आलं की बस भरपूर एअर कंडिशन वापरून झालेलं आहे, एसीचा वापर पुरेपूर झालेला आहे, आता मात्र पाऊस हवाच असं सगळ्यांचं झालेलं आहे. मुळात वाट पाहणं याच्याविषयी खूप छान कोट आहे आज माझ्याकडे, तो असा आहे की एव्हरीथिंग कम्स टू हिम हू हस्टल्स व्हाईल ही वेट. बघा मी पुन्हा एकदा सांगते, एव्हरीथिंग कम्स टू हिम हू हस्टल व्हाईल ही वेट. म्हणजे काय आहे हस्टल, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीची प्रतीक्षा करतो किंवा प्रयत्नशील राहतो. वेट आणि हस्टल्स असे दोन खूप महत्त्वाचे शब्द ह्याच्यामध्ये आलेले आहेत. प्रतीक्षेच्या काळात जो सतत प्रयत्नशील राहतो, म्हणजे आपण वाट बघतोय, पण वाट बघण्याचे नुसतंच बसून राहणं असं नाही येते, वाट बघणं आणि त्यासोबतच प्रयत्न करत राहणं, हे जी व्यक्ती करते त्याला सगळं काही मिळतं, म्हणजे त्याचे कष्ट कधीच कुठेच वाया जात नाही. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की बिहाइंड एव्हरी मिरॅकल देअर इज अ वेटिंग. अगदी बरोबर आहे की काहीतरी असं चमत्कार घडतो, पण कधी त्याच्यासाठी थोडंसे पेशन्स हवे, थोडं थांबा असं आपण म्हणतो. संयम असणं, म्हणजे वाट बघण्यात देखील संयम असणं किती महत्त्वाचं आहे, आणि वाट बघताना एखाद्या गोष्टीची आपण कसं वागतो किंवा आपण कसं ती सिच्युएशन, ती वेळ कशी हाताळतो, कशी सांभाळून नेतो किंवा तो वेळ कसा मारून नेतो, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा वेटिंग अर्थात वाट बघायला लावणं, कधी असं होतं की काही काही मंडळींना आपल्याला खूप खूप खूप वाट बघायला लावतात आणि असं होतं की थांब बस झाला, आता कंटाळा आला आहे मला, वेळेत येतो. तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का मला सांगा, की तुम्हाला एखाद्या गोष्टीची वाट बघायला अजिबात आवडत नाही, ती गोष्ट कोणती आहे बरं? बघा मी प्रश्न पुन्हा एकदा सांगते की एखादी अशी कुठली गोष्ट आहे ज्याची तुम्हाला वाट बघायला अजिबात आवडत नाही, मग तो एखादा पदार्थ असेल, एखादं गाणं पटकन लागणं असेल, किंवा मग कोण व्यक्ती तुम्हाला भेटायला येणार असेल, घरी येणार असतील, किंवा मग तुम्ही कुठे जाणार असाल, गाडी नेमकी वेळेवर येत नाही असं सुद्धा होतं. अशी कुठली गोष्ट आहे ज्याची तुम्हाला वाट बघायला आवडत नाही, मला लवकरात लवकर सांगा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135, एसटीडी कोड आहे 022.

0: नमस्कार, मी शरद पोंक्षे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मराठी गाणी आणि गप्पांची सुरेल साथ सकाळी 10 ते 3 या वेळात जगभरात FM गोल्ड वर नक्की ऐका.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
2: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे. मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
1: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत. आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
3: पता है, दुनिया के कई विकसित देश ऐसे भी हैं जहां मुफ्त इलाज एक सपना है, और हमारे यहाँ वो आम नागरिक का अधिकार. आयुष्मान भारत से 60 करोड़ से अधिक लोगों को मिल रहा है 5 लाख तक का मुफ्त इलाज, और 19,000 जन औषधि केंद्रों पर 90% तक सस्ती दवाइयाँ.
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत.
5: तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशाभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
6: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
7: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
8: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in वर.
9: हर घर सूर्य घर.
10: नमस्कार, मी भाग्यश्री ठिपसे. बुद्धिबळ हा खेळ जितका प्रिय आहे तितकीच जुनी मराठी गाणी ऐकणं हा एक वेगळाच आनंद आहे. त्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.

म्हणजे वाट बघायला लावणं किती म्हणजे किती त्रासाचं होतं ना कधीतरी. सुहास पांडे म्हणतात की त्यांना ट्रेनची वाट बघायला अजिबात आवडत नाही. तर अविनाश देवेकर यांचं असं म्हणणं आहे की ते नेहमी सगळ्या आरजेसची प्रतीक्षा करत असतात. आज गप्पा मारायला आणि छान छान गाणी ऐकवायला कोण येतंय बरं. आणि तसंच आपल्याला उत्तर दिलेलं आहे किशोर नाईक यांनी दादर इथून. तर मेघा पोतनीस म्हणतायत की लाईट गेल्यावरती ते परत कधी येणार बरं, पंखा कधी पटकन सुरू होणार किंवा दिवे कधी लागणार असं होऊन जातं, काही सुचत नाही. अगदी खरं आहे. तर आपल्याला मानसी हिने कळवलेलं आहे ठाणे इथून, ती म्हणते की बऱ्याचदा असं होतं की आपण एखाद्या मित्राला मैत्रिणीला वेळ देतो खास करून अभ्यासासाठी आणि ती म्हणजे हमखास काहीतरी कारण सांगतात आणि मग ते उशिरा येतात, हे तिला अजिबात आवडत नाही असं त्याने कळवलेलं आहे. अगदी बरोबर आहे मंडळी की प्रत्येकासाठी वेळ ही किती महत्त्वाची असते आणि त्या वेळेचं गणित आखणं ते समजून घेणं महत्त्वाचं असतं. वाट पाहायला लावणं एक पेशन्सचं काम आहे. काही मंडळी हे पेशन्सचं काम किती छान निगुतीनं करत असतात नाही का. आता हेच बघा ना, पेशन्स किंवा स्वतःचं असं एक शांतपणे काम करत राहणं आणि ते सुद्धा अविरतपणे न थांबता असं म्हटल्यावर कोण येतं बरं डोळ्यासमोर. जरा क्षणभर विचार करून बघा, थोडंसं तुमच्या बालपणात जा, एखादी गोष्ट आठवा की कोण असं धीम्या गतीनं चालतं बरं, तर अर्थात कासव. आज आहे सागरी कासव दिन. दरवर्षी 16 जूनला हा सागरी कासव दिन साजरा केला जातो आणि अर्थात त्यांचं संवर्धन करणं किंवा त्यांचं जतन केलं जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सागरी कासवांच्या म्हणजे जीवशास्त्राचे जे जनक आहेत डॉक्टर आर्ची कार यांच्या जन्मदिनानिमित्त 16 जून हा दिवस निवडण्यात आलेला आहे आणि त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य जे आहे ते या सागरी कासवांच्या संशोधनात आणि संवर्धनात घालवलं. आणि आपण पाहिलं तर आपल्याला आढळून येतं की पृथ्वीवर जवळपास म्हणजे 100 दशलक्ष वर्षांपासूनही जुने असे हे कासव आहेत. अगदी डायनासॉर ज्या काळात होते त्या काळाच्या आसपास किंवा तेव्हापासूनच बहुतेक कासव असावेत असं तज्ज्ञांचं मत आहे. आणि यातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या प्रजाती आहेत म्हणजे 7 प्रजाती आहेत जगभरात सागरी कासवांच्या, त्यातल्या 5 ज्या आहेत त्या भारतीय समुद्र किनाऱ्यांवर आढळतात. त्याच्यामुळे आपणच आपला समुद्र किनारा स्वच्छ ठेवणं, प्लॅस्टिक किंवा इतर कचरा न करणं आणि या प्रजाती धोक्यात आलेल्या आहेत कारण अर्थातच मानवी हस्तक्षेप म्हणा, सागरी प्रदूषण म्हणा, त्याच्यामुळे आपणच त्यांची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग ससा कासव असं म्हटलं एक छान गाणं आपल्या डोळ्यासमोर येतं नाही का लगेच. तर मग ऐकूया अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं ते अप्रतिम असं आपल्या बालपणात नेणारं ते गाणं. हो पण अजूनही तुम्ही मला सांगू शकताय की तुम्हाला कुठल्या गोष्टीची वाट बघायला आवडत नाही त्याबद्दल.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

मंडळी, आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातलं हे अप्रतिम गाणं आत्ता आपण ऐकलं. आणि हेमंत कुमार असं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काही हिंदी गाणी लगेचच येतात. ऐकूया का आपण त्याची एक छानशी झलक.

ही अशी एकापेक्षा एक सुमधुर गाणी आपल्याला ऐकायला मिळतात, ती हेमंत कुमार यांच्या स्वरात. त्यांचं खरं नाव हेमंत मुखोपाध्याय. त्यांचा जन्म 16 जून 1920 रोजी झाला. भारतातले सुप्रसिद्ध असे संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक ते होते. त्यांनी बंगाली बरोबरच हिंदी, मराठी, गुजराती, ओडिया, आसामी, तामिळ, पंजाबी, भोजपुरी, कोकणी, संस्कृत आणि उर्दू यासारखे इतर अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी गायन केलेलं आहे. तसंच त्यांना 2 राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आलं. देवाचा आवाज म्हणून खरं तर ते लोकप्रिय होते. हेमंत कुमार यांनी पार्श्वगायन म्हणून 1940 राजकुमार रेर निर्वासन या बंगाली चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं, ज्याच्यात एस डी बर्मन यांचं संगीत दिग्दर्शन होतं. त्यानंतर हरिप्रसन्न दास यांनी संगीतबद्ध केलेला निमाई संन्यास हा चित्रपट आला, तो म्हणजे 1941. 1943 त्यांनी अमिया बागच्या गीतांवर आधारित काही संगीत दिग्दर्शन केलं चित्रपटांसाठी. आणि 1942 मीनाक्षी या चित्रपटाद्वारे ते हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला. आणि त्यानंतर संगीतकार अमरनाथ यांच्या दिग्दर्शनाखाली इरादा हा सिनेमा आला, तो म्हणजे 1944. बंगाली चित्रपट प्रिया बांधाबी जो 1944 प्रसिद्ध प्रदर्शित झाला होता, त्याच्या पहिल्या रेकॉर्ड केलेल्या जे जो काही तुकडा होता किंवा भाग होता त्याच्यामध्ये रवींद्र संगीताचा एक प्रमुख भाग म्हणून त्यांनी खरं तर सुरुवात केलेली होती. आणि पाथेर शेष कोठाय या गाण्याने टागोरांच्या रचनांसह त्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. आणि त्यांच्या आवाजातली अनेक अनेक अनेक सुमधुर गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. ऐकूया लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरातलं असंच एक खूप छान असं गाणं.

0: मित्र केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
1: एक दशक पहले भारत सोलर पावर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: अगर रीमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना। कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
1: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल 0 करने का भी है।
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल 0 आलं। तुम्हीही बसवून घ्या।
3: पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
0: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
4: नमस्कार, मी महेश कोठारे। मित्र हो, अत्यंत गोडीची जुनी मराठी गाणी आणि गप्पांसाठी आपण ऐकत आहात FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

0: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे. तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड, माझा आवडता चॅनल. मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: तर मंडळी, आपण म्हणतो की काय घड्याळ किती वाट बघायला लावतं, नाही का? पण घड्याळ मात्र त्याचं वेळेवर चालत असतं, हे अगदी उत्तर दिलेलं आहे बरोबर. ते म्हणजे मितेश बोरले आणि मेघा बोरले आणि प्रकाश कुलकर्णी म्हणतात की ते सगळ्या आरजेसची वाट बघत असतात. तर त्यांच्या पत्नी, त्यांनी सांगितलेलं आहे की एकदा ते बाहेर गेले होते प्रकाश कुलकर्णी, आणि तेव्हा असं झालेलं की 2 दिवस झाले तरी त्यांचा काही फोन नाही, काही नाही. आणि तेव्हा काय एवढी फोनची एवढी सोय नव्हती, तेव्हा ती खूप असं ते विचारत पडले, अरे आता हे कधी येणार, किती वाट बघायला लावत आहेत. अरविंद कुलकर्णी यांचं म्हणणं आहे की हॉटेलमध्ये जातो आपण, एखादी ऑर्डर देतो आणि ते बघत बसणं, ती वाट बघत बसणं हे अत्यंत कंटाळवाणं असतं. तसंच मिलिंद चाफेरकर यांनी सांगितलं की ते दक्षिण मुंबईत राहतात आणि लाईट जातात बऱ्याचदा, आणि त्या लाईटची सतत वाट बघणं हा एक कंटाळवाणा प्रकार आहे. छाया गबाले म्हणाला डोंबिवली इथून की त्यांची मुलगी साक्षी शिलाँगला होती आणि ती गणपतीच्या वेळेला येणार की नाही त्या आपला तो गणेशोत्सव साजरा करायला, म्हणून त्या बऱ्याच वेळ ते सगळी घरची मंडळी वाट बघत होती आणि अखेर ती प्रतीक्षा संपली. वसुमती ठोसर म्हणतात की जर कुणाला घरी जेवायला बोलवलं तर 10-15 मिनिटं वाट बघणं हे ठीक आहे, पण 1-2 तास वाट बघायला लावतात काही मंडळी, ते मात्र अगदी नकोसं वाटतं. संतोष शिंदे हे म्हणाले की STची वाट बघणं खूप नकोसं वाटतं. तसंच सुनीता व्यवहारे म्हणाल्या की बस थांब्यावर जाऊन तिथे बसची वाट बघत बसणं हे मात्र नकोसं होऊन जातं. प्रज्ञा वनारसे यांनी सांगितलं की अगदी तसंच, की बस आपल्यासाठी येत नाही, इतरांसाठी ज्या बसेस बरोबर वेळेवरती येत असतात आपण मात्र बस स्टॉपवरती तसेच उभं असतो. आणि आज बऱ्याच श्रोत्यांचं असं आलं की ती मंडळी फोन लावत होती बॅक टू बॅक, पण अर्थात त्यांना सुद्धा आज वाट बघावी लागली, पेशन्स ठेवावे लागले, कारण का अनेक मंडळींना बोलायचं होतं, त्यांच्या मनातल्या भावना सांगायच्या होत्या की नेमकं काय होतं बरं. तर आपण बातम्या वाचतो किंवा एखादं न्यूज चॅनल आपण लावतो, सध्या त्याच्यावरती अल निनोबद्दल आपल्याला सतत ऐकायला मिळते, आणि मग पाऊस कधी येणार, आणि मग प्रशांत सागरामध्ये काय किती मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत, त्याचा हवामानाशी कसा संबंध आहे, किंवा मग मान्सून कधी येणार बरं, म्हणजे कधीतरी मध्ये जसं हलकासा शिडकावा येतो तो पावसाचा आणि मग नंतर तो गायबच होतो, सकाळी ढग अगदी दाटून येतात पण मग ते जातात कुठे बरं, असे अनेक बदल आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत. पण एकूणच लवकरच पाऊस पडावा असं सगळ्यांच्या मनात आहे, एक तो ओलावा, मग ते छान अगदी पावसात भिजणं, छत्री घेऊन जाणं, छत्रीच्या काड्यात तुटणं, अचानक ते पाणी गळणं, रेनकोट मुलांसाठी शोधणं, त्या पाण्या साचलेल्या पाण्याच्या ह्याच्यात उड्या मारणं, त्या सगळ्या

गोष्टींचा आनंद घ्यायला ही सगळी मंडळी जी आहे, तुम्ही आम्ही सगळेजण आतुरतेनं त्या पावसाची वाट बघत आहोत. अगदी चातकासारखी आपल्या सगळ्यांची अवस्था झालेली आहे. असो, आपण आता ऐकूया एक छानसं गाणं पंडित वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं.

0: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: तसंच मंडळी, हलं यावर्षी बहुतेक कॅश द रेन ही मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे। म्हणजे काय, जो पाऊस येणार आहे त्याच्या प्रत्येक थेंब कसा वाचवता येईल, त्याच्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ करता येणं शक्य आहे, आणि भविष्यात जी पाणी टंचाई होण्याची शक्यता आहे ती कमी कशी करता येईल, परिस्थितीचा म्हणजे दुष्काळी परिस्थितीचा फटका कमी कसा करता येईल, पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी जर रेन हार्वेस्टिंग केलं गेलं तर अर्थात त्याचा सगळ्यांनाच म्हणजे आपल्या सगळ्यांनाच त्याचा फायदा होणार आहे, नाही का। सध्या हा जो काही सूर्याची प्रखरता आहे, जे ऊन आहे ते नको वाटत असलं तरीसुद्धा आपल्याला त्याला तोंड द्यायचं आहे, त्याच्यामुळे यावर्षी कदाचित कॅश द रेन सारखी मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे। ठीक 11 वाजता तुम्ही ऐकू शकणार आहात प्रायोजित कार्यक्रम, पण त्याआधी आपण एक गाणं ऐकूया।

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: म्हणजे ठीक 11 वाजलेले आहेत, ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल।
2: जाहीर सूचना, या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही। धन्यवाद।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्वी शता टॅबलेट्स। आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्वी शता आरोग्य सल्ला। आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे।
4: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते। निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्वी शता टॅबलेट्स। खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं। गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स। सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका, संध्याकाळी फळं खा। आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स। वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी, आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या। मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट्स टॉनिक ओजसा टॅबलेट। सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेसं आहे। सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट। एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी। त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट। च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम। पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा। फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट। आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा। नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो, त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट। बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा। सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा। केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं। तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं। केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा। केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम। केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा। आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा, याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा। गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेक्स टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा। त्वचेचं काळवंडण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा। अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10 तन्वी सॉफ्ट घृत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम। पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा। उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता

0: तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइंटमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक, 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक, 9082911530. तन्वी दादर क्लिनिक, 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस, 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स, तन्वी शता टॅबलेट्स.
2: मंडळी आताच आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम तन्वी हर्बल्स.
3: नमस्कार रसिक श्रोतेओ, मी शिवाजी साटम. आपण ऐकत आहात 100.1 FM गोल्ड वाहिनी. सुमधुर मराठी गाणी आणि रंजक माहितीसाठी नक्की ऐका FM गोल्ड.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो। आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो। कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये।
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम। म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे।
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका। मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग।
2: भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात येणार आहेत। या फौजदारी कायद्यांबद्दल अधिक जाणून घेण्याकरता NCRB संकलन ऑफ क्रिमिनल लॉज हे मोबाईल ऍप प्ले स्टोअर अथवा ऍप स्टोअर वरून डाउनलोड करा।

0: ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा,
1: FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगच बहाणा।
0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर।
1: नमस्कार, मी सुखदा खांडकेकर।
0: 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।

मंडळी, एखादी गोष्ट आपल्याला करायला आवडते, आपण ती मनापासून करतो. आता हेच बघा ना, जेव्हा आपण परदेशात जातो किंवा नोकरीच्या निमित्ताने म्हणा किंवा एखाद्या वेळेला आपल्याला कामाच्या निमित्तानेच बाहेर जावं लागतं, अशा वेळेस काय होतं की तिथली भाषा आपल्याला येणं खूप गरजेचं असतं आणि मग थोडीशी तारांबळ उडेल की काय असं सुद्धा वाटायला लागतं. पण मग करायचं काय, तर अर्थात त्यासाठी ती भाषा शिकून घेणं खूप गरजेचं असतं. आणि मुंबई विद्यापीठामध्ये खरं तर असे अनेक कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये आपण या परकीय भाषा नक्कीच शिकू शकतो. आणि आज आपण त्याविषयीच बोलणार आहोत डॉक्टर विद्या व्यंकटेशन यांच्याशी. नव्या भाषा नव्या दिशा, अर्थात या दिशा कोणकोणत्या आहेत आणि भाषा आपण तिकडे कोणकोणत्या शिकू शकतो, या सगळ्याबद्दल आज ते आपल्याला खूप छान मार्गदर्शन करणार आहेत.

0: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
1: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
3: हर घर सूर्य घर.
4: नमस्कार, मी बेला शेंडे. ऐकत रहा तुमचा दिवस संगीतमय करणारी आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी.
5: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आज आपल्यासोबत आहे मी, आपली रेडिओ सखी RJ मधुलिका. आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर विद्या व्यंकटेशन यांच्याशी. नमस्कार विद्या मॅडम, आमच्या कार्यक्रमात आपलं
6: मनापासून
5: स्वागत आहे. मी मॅडमची तुम्हाला अगदी थोडक्यात ओळख करून देते. मुंबई विद्यापीठातील फ्रेंच विभाग प्रमुख आणि सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या त्या संचालिका आहेत. तसंच त्या वेगवेगळ्या परदेशी भाषांविषयी विद्यार्थ्यांना सतत जागृत करत असतात. प्राध्यापक व्यंकटेशन यांनी जावेद अख्तर यांच्या काव्यरचनांचा उर्दू भाषेतून फ्रेंच भाषेत, तसंच राफेल कॉन्फेंड यांच्या फ्रेंच कादंबरीचा इंग्रजीत अनुवाद केलेला आहे. त्यांना फ्रान्स आणि इटली सरकारकडून 3 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. आणि आपण सध्या बघतोय की कॉलेजेस आता सुरू झालेले आहेत, सगळीकडे एक वेगळी धावपळ आहे आणि काही चोखंदळ विद्यार्थी असे आहेत की जे काहीतरी अजून वेगळं करू पाहतात रोजच्या अभ्यासाच्या व्यतिरिक्त सुद्धा. आणि त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की मुंबईत राहणं म्हणजे एकच भाषा येऊन चालत नाही, तर अनेक भाषा अवगत असणं गरजेचं आहे. काय सांगाल आपण?
6: हो, माझं म्हणणं असं आहे मॅडम की ह्या पिढी, प्रत्येक पिढी पूर्वीच्या पिढीपासून खूप हुशार असते आणि ही पिढी जर मुंबईत असेल, मुंबईकर असतील, तर मुंबईत मराठी तर बोलूच, माय मराठी आपली असते. पण त्याच्या पलीकडे तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काम करावं असं वाटलं तर तुम्हाला गुजराती बोलावं लागेल. तुम्हाला जाऊन माटुंग्याच्या त्या देवळाजवळच भैयाकडे तुम्हाला हे घ्यायचं असेल, एखादी भाजी घ्यायची असेल, तर तुम्हाला तमिळ बोलणं गरजेचं आहे. आपण अनेक भाषा अगदी सोप्या रीतीने बोलतो. गाडीत टॅक्सीमध्ये बसून, तुमच्या उबरमध्ये सुद्धा बसून तुम्ही पटकन हिंदीमध्ये बोलता. कोणी तुम्हाला सांगत नाही की मराठी मालूम है, नाही आज नाही, ऑटोमॅटिकली त्याला स्विचिंग कोड्स म्हणतो आम्ही इंग्लिशमध्ये. म्हणजे एका भाषेत ना दुसऱ्या भाषेत तुम्ही अगदी सोप्या रीतीने जाता, विचार पण करत नाही की कुठच्या भाषा निवडू, त्याचं व्याकरण बरोबर आहे का, माझ्याकडे वोकॅबलरी सगळं आहे का, अजिबात नाही. आता मुंबईकर अनेक भाषा शिकणार नाही तर कोण शिकणार आहे? आणि त्यातली भारतीय भाषा तर त्याला येतातच, पण त्याच्या पलीकडे फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन. मुंबई विद्यापीठात आम्ही 10 परदेशी भाषा शिकवतो.
5: बर,
6: आणि आमच्याकडे अनेक सुंदर डिपार्टमेंट

0: आहेत, अगदी प्रेमाने शिकवणारी शिकवणारी शिक्षक आहेत. आता मुलांना ही माहिती मला पोहोचवायची आहे की तुमच्या विद्यापीठात 17 भारतीय आणि परदेशी भाषा शिकवली जातात. की तुम्हाला माहितीये का, ऑनलाईन पण तुम्हाला सुविधा आहे, अनेक स्कॉलरशिप्स आहेत. हे मला मुलांना सांगायचंय, जे आतापासून ह्या जून महिन्यापासून त्यांची एक नवीनच प्रवास सुरू होते.
1: एक जून महिन्यापासून एक नवीन अकॅडमिक इयर आपण म्हणतो की सुरू होतं. तर मग परदेशी भाषा शिकायला दरवर्षी अंदाजे किती जण मुंबई विद्यापीठामध्ये येतात आणि कुठल्या कुठल्या भाषांना सध्या जास्त प्रेफरन्स म्हणा किंवा त्याकडे जास्त कल आहे असं दिसून येतंय? बरं
0: सांगू का, प्रत्येक जो विद्यार्थी येतो आमच्याकडे तो त्याचा पर्टिक्युलर स्पेसिफिक एक सिच्युएशन असते, नाही का? की मी मला आता अमका स्कॉलरशिप साठी अप्लाय करायचं आहे, मी इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे, मला समजा हम्बोल्ड स्कॉलरशिप घ्यायचं आहे अमका युनिव्हर्सिटीकडनं, तर मला जर्मन शिकायचं आहे. दुसरा म्हणतो नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये मला ऍडमिशन मिळालेलं आहे, हा फ्रान्समध्ये जायचं अगोदर मला फ्रेंच शिकायचं आहे. तर प्रत्येक भाषाचे प्रेमी असतात आणि प्रत्येक भाषा आपली एक नवीन ऑपॉर्च्युनिटी देते, त्यामुळे कुठची भाषा जास्त चालते मला सांगता येत नाही. पण मुलं येतात, पण माझा एवढाच एक्सपिरियन्स आहे की त्यांना माहिती नाही की त्यांच्या आपल्या विद्यापीठात, मुंबई विद्यापीठात एवढे त्यांना संधी मिळतात. ते जाऊन कुठचं तरी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन शोधतात किंवा ऑनलाईन बाहेरचे युनिव्हर्सिटीज बघायला जातात आणि पैसे खूप खर्च करतात. त्यामुळे मला सांगायचंय की 17 भाषा तुमच्याकडे आहेत, वापरा ना.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये परदेशी भाषा कुठल्या कुठल्या आहेत बरं जरा सांगाल का आम्हाला विस्तृत?
0: सांगते ना, तुम्हाला इंग्रजी परदेशी घ्यायचंय तर घ्या, भारतीय करायचंय तर करा. त्याच्या पली इंग्रजीच्या ऐवजी तुमच्याकडे फ्रेंच आहे, जर्मन आहे, स्पॅनिश, इटालियन, जापनीज, चायनीज, अरेबिक, पर्शियन, रशियन. तुम्ही सांगाल ते, आम्ही पोर्चुगीज पण आणायचा प्रयत्न करतोय.
1: अरे वा,
0: अजून आमचा एमओयू झालेला नाही.
1: फ्रेंच आणि इटालियन भाषा शिकण्यासाठी कोणते कोणते कोर्सेस आहेत, म्हणजे अगदी फुल टाइम किंवा पार्ट टाइम सुद्धा, आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
0: दोन्ही आहेत मॅडम, फुल टाइम कोर्सेस असतात सगळ्या डिपार्टमेंटमध्ये. तुम्ही बी ए करू शकता, एम ए करू शकता, पीएचडी करू शकता. पण काय काय लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी काहीतरी एक डिग्री घेतलेली आहे किंवा ते कामाला असतात त्यामुळे त्यांच्याकडे एवढा वेळ नाही, तर मग त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही पार्ट टाइम कोर्स घ्या. आणि आमच्याकडे पार्ट टाइम कोर्सेस ऑनलाईन पण असतात, त्यामुळे आमचे विद्यार्थी, खरं सांगू का, आम्हाला कॅनडा, दुबई, अमेरिका, युरोपमध्ये अनेक देशांमधनं लोक आमच्याकडे शिकायला ऑनलाईन रजिस्टर करतात. त्यांची फीस आपल्या भारतीय स्टुडंट पेक्षा 5 पट जास्त असते आणि त्यांना टाइम डिफरन्स पण असतो, पण तरी सुद्धा त्यांचं म्हणणं, आम्ही सर्वे केला त्यांच्यामध्ये, ते म्हणतात की जसं तुमचे इंडियन टीचर्स शिकवतात आणि चांगलं आम्हाला नीट समजवून देतात आणि आम्हाला समजलं नाही कितीही वेळा प्रश्न विचारा ते उत्तर देतात, ह्याच्यासाठी आम्ही इकडे येतो. मग
1: किती मोठी गोष्ट आहे ही की आपली भारतीय मंडळी बाहेर आहेत पण त्यांना शिकायचंय मात्र भारतात शिकवणाऱ्या शिक्षकांकडूनच.
0: आणि अगदी बरोबर, आणि इट इज, मला स्वतः पण असं एक्सपिरियन्स आलेला आहे, मी पण 35 वर्षापासून हे काम करते की ते पाणिनीचं ग्रॅमर स्ट्रक्चर आपल्यामध्ये आहे, तुम्ही सांगा, तुम्ही जे तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचंय तुम्ही देऊ शकता.
1: बरोबर,
0: पण आपल्यामध्ये शिकवण्याची जी क्षमता आहे आणि शिकण्याची, हे दोन्ही आपल्याकडे जे आहे ते एव्हरेज पेक्षा खूप जास्त
1: आहे. ओ क्या बात आहे, क्या,
0: कारण आपण कितीतरी भाषा हाताळतो ना मॅडम.
1: हो,
0: तुम्ही एक इंग्लिश मुलाचा केस घेतलं, रँडम सांगते तुम्हाला, तो वय 10 पर्यंत तो फक्त इंग्रजी ऐकतो, 10 त्याला फॉरेन लँग्वेज इंट्रोड्यूस होतं फ्रेंच, त्यामुळे तो त्याचा जो कान असतो तो फिल्टर होऊन जातो. दिस इज अ सायंटिफिकली प्रूव्हन फॅक्ट, पेपर्स आहे त्याच्यावर, की 5व्या वर्षापर्यंत किंवा 6व्या वर्षापर्यंत, मॅक्सिमम 7व्या वर्षापर्यंत तुमचा कानात सगळे शब्द पडतात, सगळे साऊंड पडतात, पण त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा जो कान आहे त्याच्यामध्ये एक फिल्टर बसतो, त्यामुळे तुम्ही समजा आम्ही फ्रेंच मध्ये द वापरतो, द म्हणजे दमयंतीला द, ओके, सो आम्ही आ द ख्वा म्हणतो, द म्हणजे दोन. पण ते इंग्रजीमध्ये तुम्ही जेव्हा त्यांच्याकडे द क्वचित वापरतात ऑटोमॅटिकली दे च सांगतात, ट म्हणजे टप्पातला ट, ओके, त्यामुळे ते थॉमस टेबल टॉक, तेव्हा ते फ्रेंच बोलताना आ द थ्रुआ म्हणतात.
1: हा फरक आहे
0: प्रोनाउन्सिएशन, हा फरक आहे. दमयंतीचा द थ्रुआ इज द तबलाचा ट, पण आपल्या भारतीय भाषेत एवढे साऊंड असतात की आपण न विचार करता, खूप प्रयत्न न करता, अगदी सोप्या रीतीने समजून घेतो आणि आ द थ्रुआ म्हणतो, आ द थ्रुआ नाही म्हणत.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. या फ्रेंच आणि इटालियन भाषांसाठी काही स्कॉलरशिप सुद्धा आहेत का? आणि मग त्या कोणाकोणाला?
0: भरपूर आहेत मॅडम. आता आमच्याकडे तुम्ही फ्रेंच घ्या म्हणजे मुलं आमच्याकडे शिकतात आणि मग जुलै मध्ये एक लाईन क्लब स्कॉलरशिप म्हणून निघतो, म्हणजे मुलांना अनेक ते वर्कशॉप ऑर्गनाईज करतात. प्रत्येक वर्कशॉपला एक थीम असतो, एक विषय निवडलेला असतो. कुणी एन्व्हायरमेंट वर करतो तर कुणी साहित्यावर करतो, आणि त्यामुळे तुम्ही त्या अनेक वर्कशॉप्समधनं एक निवडू शकता. तुम्ही स्वखर्चेने जाता तिकडे, फ्लाईटची तिकीट तुमची असते, पण तिकडनं तिकडे राहण्याची 15 दिवसाची सोय ते करतात आणि तुम्हाला शिकवतात सुद्धा. आणि त्यानंतर तुम्हाला जर एक्सटेंड करायचं असेल तर तुम्ही तुमच्या होस्ट फॅमिली ज्यांच्याकडे तुम्ही राहता त्यांच्याशी डिस्कस करून आणखीन 15 दिवस राहू शकता, ट्रॅव्हल करू शकता. बेसिकली तुमचं एक नातं जुळतं त्या संस्कृतीशी, कारण भाषा संस्कृती ह्याला एक मनुष्य नातं लागतं आणि त्या नात्याने तुम्ही पुढे जाता. तुम्ही फक्त फ्रेंच किंवा आयफिल टॉवर साठी नाही जात, तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी जाता, त्यांच्या जेवणासाठी जाता, त्यांच्याकडे असलेले वेगवेगळे पद्धती बघण्यासाठी, समजण्यासाठी, अप्रिशिएट करण्यासाठी जाता. आणि ते फ्रेंचचं झालं. मग ते झाल्यानंतर तुम्हाला आमच्याकडे एक इंटरनॅशनल मास्टर्स प्रोग्राम आम्ही चालवतो, ज्याला इंटरनॅशनल मास्टर्स इन इटालियन, इन मास्टर्स इन युरोपियन लिटररी कल्चर म्हणून आहे. आणि एक मोठा कन्सॉर्शियम आहे 8 युनिव्हर्सिटीचा. मुंबई युनिव्हर्सिटी एकमेव मेंबर आहे त्या कन्सॉर्शियमचा. संबंध एशियाला आपण रिप्रेझेंट करतो आणि मुलांना 4 सेमेस्टर 3 युनिव्हर्सिटीजमध्ये शिकायची संधी मिळते. त्यांना ह्याच्यासाठी फ्रेंच आणि इटालियन दोन्ही लागतात. फ्रेंचचा एम ए लेवल लागतो, इटालियनचा बी ए लेवल लागतो आणि त्याला तुमची तुम्ही स्कॉलरशिप मिळते त्याला. आणि त्या स्कॉलरशिपला अप्लाय करण्यासाठी कुठचे विषय तुम्ही तुमच्याकडे जास्त मार्क्स पाहिजे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला लिंग्विस्टिकचा एक पेपर असला तर तुम्हाला 2 पॉईंट जास्त मिळतात. तुम्ही वेस्टर्न आर्ट अप्रिसिएशन केला असेल त्याचे 2 पॉईंट मिळतात. तर आम्ही आपल्या मुलांना सतत तो फॉर्म कसा भरायचा, तो इंटरव्ह्यू कसा द्यायचा, तो कसा फोल्डर प्रेझेंट करायचा, हे सगळं आम्ही शिकवतो. तो इट बिकम्स व्हेरी इझी, हायर मार्क्स फॉर स्टुडंट्स अँड देअरफॉर बेटर स्कॉलरशिप. तो हे झालं. आणि इटालियनचे 4 स्कॉलरशिप आम्ही देतो.
1: अच्छा.
0: सियाना युनिव्हर्सिटी अँड पेरुजा युनिव्हर्सिटी. ऑफकोर्स ह्याच्यासाठी सगळ्यांमध्ये असं काही वाटत नाही. तुम्ही चांगली मार्क घ्या आणि तुमची स्कॉलरशिप तुम्ही उचला. आम्ही जे लॉजिस्टिक्स आहे ते सगळं आम्ही बघू, पण श्रम काम करणं, शिकणं, उत्कृष्ट काम करणं तुमच्या हातात आहे.
1: खरंय, खरंय. एका संस्कृतीशी दुसऱ्या संस्कृतीशी ओळख होते आपली आणि त्याच्यासाठी मुळात ती भाषा शिकणं खूप गरजेचं आहे. निव्वळ ती जागा बघणं असं नाही, तुमच्या बोलण्यातून ते जाणवतंय. हे सगळं करत असताना तुम्ही मुलांकडनं कशी तयारी करून घेता, जे अगदी प्राथमिक लेवलला येतात, अगदी ज्यांचं आपण असं म्हणतो की अ आ ई पासून सुरुवात होते, तसं प्रत्येक भाषेची सुरुवात
0: होते. पण खरं सांगायचं तर आमच्याकडे जे

0: त्याच्यानंतर जे तुम्ही शिकाल ते सगळे परदेशी भाषा. ही परदेशी भाषा तुमच्या कानात एक तरी परदेशी भाषा म्हणजे नॉन मातृभाषा तुमच्या कानात 7 वर्षाच्या अगोदर पडला पाहिजे. तो पडला की यू आर एनेबलिंग अ इम्पॉर्टंट प्रोग्राम इन युअर ब्रेन जे तुम्हाला कुठचीही भाषा शिकायला मदत करेल. ज्या आमच्याकडे येतात आम्ही लेवल 0 पासून सुरू करतो आणि त्यांना इटालियन फ्रेंच हे युरोपीय भाषा सगळ्यांची स्क्रिप्टची प्रॉब्लेम नसते. स्क्रिप्ट तेच असतो, रोमन स्क्रिप्ट असतो, त्यामुळे तो एक मोठा ऍडव्हान्टेज असतो. आणि त्याच्यानंतर आमच्या विद्यापीठात आम्ही असं मानतो की फक्त भाषा ही शिकून काय होत नाही. जी भाषा असते ती एका संस्कृतीमध्ये जसं तुमच्याकडे सुंदर हिरा आहे पण त्याची अंगठी बनवायची असेल तर त्याला बसवावी लागेल ना. तशी आम्ही ही भाषा एका संस्कृतीमधनं उत्पन्न झालेली आहे. ही भाषा फक्त व्याकरण वोकॅब्युलरी सिंटॅक्स असं नसून हिला एक स्वाद असतो, हिचा एक संगीत आपला असतो. आणि हे बोलताना तुमचे हात पाय किंवा तुमचा हावभाव एक प्रकारचा असतो. सिम्पल थिंग, तुम्ही फ्रेंच बोलताना तुम्ही फार उंच स्वरात बोलू शकत नाही, तुम्ही एक लोअर बेस व्हॉइस मध्ये बोला, कारण तुम्ही शार्प व्हॉइस मध्ये बोलाल की लोकांना वाटेल की तुम्ही रागवलेले आहात. अनेक भारतीय भाषांमध्ये ती लिमिटेशन नसते. फॉर एक्झाम्पल पोलिश तुम्ही शिकायला गेलात की त्यांच्यामध्ये क्षय क्षितिज जे आपण वापरतो संस्कृत मध्ये आणि अनेक भारतीय भाषांमध्ये ते त्यांच्याकडे एक प्राधान्य आहे त्याला. आणि तो इतर युरोपियन स्टुडंट्सना खूप कठीण जातो. आपला भारतीय विद्यार्थी एका क्षणात क्ष म्हणून जातो. तुम्हाला आठवत असेल क्षमिंस्का, इट इज अ व्हेरी कॉमन नेम इन द स्लाव लँग्वेजेस. ते क्ष आपल्याकडे पण आहे. तो आपल्याकडे येणारा विद्यार्थी ऑलरेडी अनेबल्ड असतो. आमचे टीचर्स खूप चांगले असतात आणि आम्ही त्याला फक्त व्याकरण आणि वोकॅब्युलरी न शिकवता एक संपूर्ण संस्कृतीची ओळख करून देतो.
1: वा क्या बात आहे. अजूनही तुमच्याकडनं आम्हाला बरंच काही जाणून घ्यायचं आहे पण आता वेळ झाली एक व्यावसायिक विश्रांतीची. आपण काही महत्वाचे संदेश ऐकूया, त्यानंतर एक गाणं आणि आपल्या गप्पा अशा सुरू राहतील. युवा तरंग कार्यक्रमात आज आपण संवाद साधत आहोत डॉक्टर विद्या व्यंकटेशन यांच्याशी.
2: पूरा रशिया का जनसंख्या कितना है बताओ? 14 करोड़ जितनी. बहुत बड़ा नंबर है ना. पर बड़ा नंबर तो ये है कि भारत में लगभग इतने ही घरों में लगे हैं नल पिछले 12 सालों में. 16 करोड़ घरों में हर दिन हर मौसम आता है नल से निर्मल जल, जिससे करोड़ों महिलाओं को पानी ढोने से तो मुक्ति मिली ही साथ गाँव में जल व्यवस्थापन की शक्ति भी मिली.
3: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन विमेन ड्रिवन मूवमेंट है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: नमस्कार, मी शंतनु मोघे. मस्त मधुर गाणी, संवादाची साखर पेरणी, कलाकारांची ग्रेट भेट घडवून आपला दिवस संगीतमय रंजक करणारी आकाशवाणी मुंबईची

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचा आहे गीत माहितीचा मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: मंडळी, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आज आपण संवाद साधत आहोत नव्या भाषा नव्या दिशा या संदर्भात। आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर विद्या व्यंकटेशन। विद्या मॅडम, आपण आतापर्यंत आम्हाला सांगितलं की कुठल्या कुठल्या परकीय भाषा ज्या आहेत ते या मुंबई विद्यापीठात शिकवल्या जातात, त्या संदर्भातले कोर्सेस कोणते कोणते आहेत, अगदी MA BA, पण या अजून आम्हाला MA कोर्सबद्दल जाणून घ्यायला आवडेल। तसंच त्याबरोबरच PhD पर्यंत शिक्षण विद्यार्थी घेऊ शकतात का, ते काही उदाहरणं सुद्धा आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील।
2: नक्की सांगते ना, हे बघा, आपण आधी पार्ट टाइम कोर्सेस बद्दल सांगितलं। आम्ही वीकेंडला शिकवतो आणि 9 ते 1 पर्यंत असतं, 4 तास शिकवतो, 2 तास ब्रेक आणि 2 तास हे ऑनलाईन असतं। हे आमचे पार्ट टाइम कोर्सेस झाले। आठवड्यात 6 तास मुलं आमच्याकडे पार्ट टाइम कोर्सेस मध्ये शिकतात। आणि हे काय नियम आम्ही आणलेलं नाहीये, हे युरोपियन स्टँडर्ड आणि लेवल 1 टू 6 लेवल असतात, A1, A2, B1, B2, C1, C2 म्हणजे तुम्ही अगदी नेटिव्ह स्पीकर, म्हणजे फ्रेंचमन कसं फ्रेंच बोलतो तसं तुम्ही फ्रेंच बोलणार। ह्या 6 लेवल्स आम्ही शिकवतो। आणि जर तुम्हाला फुल टाइम कोर्सेस करायचं असेल तर आमच्याकडे एक संबंध भारतात नसलेली आमचा एकमेव कोर्स आहे, त्याचं नाव BA इन फ्रेंच स्टडीज। आता का फ्रेंच स्टडीज म्हणून आम्ही आणलं, कारण त्याच्यामध्ये आम्ही 12वी मध्ये तुमची जर फ्रेंच भाषा तुम्ही शिकलात, तुमच्या 12वीच्या मार्कशीट मध्ये फ्रेंच असा एक विषय असेल, किंवा तुम्ही शाळेत शिकलात आणि आमच्याकडे तुम्ही एंट्रन्स एक्झाम दिलात, किंवा तुम्ही फ्रान्समध्ये राहिला, इतर कुठेही तुम्ही फ्रेंच केलेला, आमच्याकडे एक एंट्रन्स एक्झाम देऊन ओरल अँड रिटन तुम्ही एंट्री घेऊ शकता। आणि ह्या फ्रेंच स्टडीज कोर्स मध्ये काय असतं की तुम्हाला सगळं काही फ्रेंच भाषेतच शिकवलं जातं। तुम्ही म्हणाल आम्ही 12th नंतर येतोय, आम्हाला फ्रेंच येत नाही, तुम्ही म्हणालात ABCD पासून शिकवणार आहोत, मग आता कसं बोलता तुम्ही? हो, पण तुम्हाला जर ट्रान्सलेशन मध्ये किंवा इंग्लिश मध्ये आम्ही फ्रेंच शिकवलं तर ते नेहमी परदेशी भाषा राहणार आहे तुमच्या आयुष्यात। पण आम्हाला तुम्हाला अशी संधी द्यायची आहे जेणेकरून तुम्ही ही भाषा ही संस्कृती आत्मसात करून घ्याल, म्हणजे फ्रेंच मध्ये तुमचे तुम्हाला स्वप्न पण फ्रेंच मध्ये पडतील, ऑटोमॅटिकली तुमचा रिस्पॉन्स फ्रेंच मध्ये येईल। ओके, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला आम्ही असतो, त्यामुळे तर शिक्षक असतात, त्यामुळे तर डिपार्टमेंट असतो, आम्ही तुम्हाला शिकवतो हळूहळू। पहिले 6 महिने खूप काम करावं लागतं तुम्हाला, पण त्यानंतर काम तर तुम्ही करता, पण ते तुम्हाला काम वाटत नाही, ते तुम्हाला तुमच्यामध्ये एक विलक्षण प्रेम त्या संस्कृतीसाठी उत्पन्न होतो। आणि ते तुमच्याकडनं आल्याने ना आमचं काम फार सोपं होऊन जातं। मग तुम्हाला आम्ही फ्रेंच हिस्ट्री शिकवतो, फ्रेंच आर्ट शिकवतो, साहित्य शिकवतो, कमर्शियल फ्रेंच शिकवतो। जर तुम्हाला एक बुकिंग करायची असेल फ्रान्समध्ये एका बोटीवर जायची, मग ते कसं लिहाल तुम्ही ईमेल, ते पण आम्ही शिकवतो। मग आम्ही तुम्हाला तुमची भाषा पण दृढ करत जातो, म्हणजे ग्रॅमरचे कॉम्प्लेक्स टेन्सेस सिच्युएशन ते सगळं आम्ही आणतो। आणि हळूहळू 3 वर्ष आणि 6 सेमेस्टर्स म्हणे, आणि आतापासून तुम्हाला चौथा वर्ष पण आहे ज्याला आम्ही BA ऑनर्स किंवा BA विथ रिसर्च म्हणतो, तो NEP चा सुंदर एक इनोव्हेशन आहे। त्यामुळे त्या पिरियड मध्ये 4 वर्षांमध्ये किंवा 3 वर्षांमध्ये तुम्ही ते तुमची भाषा तुमच्यामध्ये तुमच्या शरीरात तुमच्या मनात तुमच्या आत्म्यामध्ये शिरते आणि तुमच्या आत्तापासून म्हणजे त्या 3 वर्षानंतर तुमचा मनाचा एक कोपरा फ्रेंचसाठी जवळ असतो। आणि ह्या कोर्समध्ये तुम्ही फ्रेंच बरोबर इटालियन पण शिकता। तुम्ही येताना तुमचा लेवल समजा A2 असला फ्रेंचचा, तर इटालियन एकदम आधीपासून आम्ही शिकवतो। त्यामुळे जेव्हा तुमचा BA प्रोग्राम संपतो आमच्याकडे, तर तेव्हा तुम्हाला इटालियन फ्रेंच दोन्ही येतात, इटालियन कमी येतं आणि फ्रेंच जास्त येतं। हे झाला आमचा BA प्रोग्राम। हे BA प्रोग्राम झाल्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे, आमच्याकडे तुम्ही फ्रेंच मेजर इटालियन मायनर असं MA प्रोग्राम आहे आमच्याकडे। ख्याच्यामध्ये आमचे जे कुलगुरू आहेत प्रोफेसर कुलकर्णी, त्यांनी इंटरनॅशनलायझेशन साठी खूप खूप केलेला विद्यार्थ्यांसाठी. ते स्वतः मोठे संशोधक असल्याने त्यांना ह्याची व्हॅल्यू कळते आणि मुलं नेहमी त्यांचा केंद्रबिंदू असतात. आपल्या विद्यार्थ्यांना मॅक्सिमम बेनिफिट आम्ही कसं देऊ शकतो मिनिमम कॉस्ट मध्ये, तर त्यांनी आपल्याकडे एरास्मस प्लस म्हणून एक प्रोग्राम आणलाय, जे एक ऍक्च्युली एक ट्विनिंग प्रोग्राम असतो, सेमेस्टर शेअरिंग पण म्हणू शकता. तर तुम्ही जेव्हा आमच्याकडे एम ए फ्रेंच मेजर इटालियन मायनर करता, तर पहिले दोन सेमेस्टर तुम्ही इथे करता आणि तो तिसरा सेमेस्टर आहे ते तुम्ही बोलोनियामध्ये करता. आणि बोलोनिया म्हणजे इट इज नॉट अ रॅन्डम युरोपियन युनिव्हर्सिटी ऑर अन इटालियन युनिव्हर्सिटी. युनिव्हर्सिटी वॉज बोलोनिया वॉज फाउंडेड इन 1088. ओके, त्यामुळे जुनी आणि एकदम विख्यात युनिव्हर्सिटी आहे. त्यांच्याबरोबर आमच्या कुलकर्णी सर, आमच्या व्हाईस चान्सलर सरांनी इरास्मस प्लसचा प्रोग्राम केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जायचं असे कंपल्सरी नाहीये जायला. तुम्हाला जावं असं वाटलं तर तुम्हाला ट्युशन वेगळं आहे आणि तुमच्यामध्ये जो सर्वात बेस्ट मार्क घेतो त्या विद्यार्थीला संपूर्ण स्कॉलरशिप ही मिळते. म्हणजे ट्युशन वेवर असतो, 850 रुपीज महिन्याची स्कॉलरशिप पण मिळतं, त्याला तिकीट पण मिळते, व्हिसा सगळं फ्री असतं. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा जो केस आहे, तुमचा जो कॅन्डिडेचर आहे तो एकदम सॉलिड पाहिजे आणि ते मग बोलोनिया डिसाईड करेल, आम्ही डिसाईड करत नाही. पण तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना ट्युशन वेवर असते जर त्यांना जाऊन तिकडे बोलोनियामध्ये 6 महिन्याचे म्हणजे एक सेमेस्टर थर्ड सेमेस्टर तिकडे त्यांना, आणि तिकडनं आम्ही क्रेडिट ट्रान्सफर घेऊ करू घेतो. सो तुम्हाला बाहेर जाण्याची, तिकडे राहण्याची, तिकडे शिकण्याची सगळ्याची संधी मिळते. आणि ती जी भाषा तुम्ही शिकलात इटालियन आणि फ्रेंच, कारण तिकडे तुमचा एनरोलमेंट असेल फ्रेंच डिपार्टमेंटमध्ये, पण बिकॉज यू आर स्टेईंग इटली इन इटली आणि तुमचं रोजचं जे जे आयुष्य जीवन आहे तो इटालियन मध्येच घडणार ना. तुम्हाला ब्रेड घ्यायचं असेल, तुम्हाला अंडे घ्यायचे असतील, तुम्हाला बसमध्ये कुठे तरी जायचं आहे, तुम्हाला तुमच्या बाजूवाल्याशी बोलायचं आहे, सगळं काही तुम्ही इटालियन मध्येच बोला.
1: बरोबर
2: मॅडम, तुम्ही काय बोलतायत मला ऐकू येत
1: नाही. बोला बोला, तुम्ही सांगताय. मी म्हटलं की हे सगळे आपल्याला व्यवहार त्या त्या भाषांमध्येच करायचे आहेत असं म्हटलं मी.
2: त्यामुळे तुमचं तिकडे राहणं गरजेचं आहे. माझ्या मते तुम्ही तिकडे 6 महिने 1 महिना राहिलात सुद्धा तरी तुमच्यामध्ये तुम्हाला एवढी कॉन्फिडन्स येईल ती भाषा बोलायला. आणि ही झाली एमए. एमए नंतर मास्टर्स इन युरोपियन लिटरेचर लिटररी कल्चर म्हणून सुद्धा प्रोग्राम आहे. तो तुम्ही 2 सेमेस्टर मुंबई युनिव्हर्सिटीत शिकू शकता आणि 2 सेमेस्टर युरोपला जाऊ शकता. तर तुम्हाला 3 डिग्र्या मिळतील, एक तर मुंबई युनिव्हर्सिटीचा मिळेल आणि 2 युरोपीय युनिव्हर्सिटीच सुद्धा मिळेल. आणि ह्याच्यासाठी पण स्कॉलरशिप्स असतात. आणि स्कॉलरशिप नसलं तरी तुम्ही कधी आमच्याकडे विद्यापीठात या, आम्ही तुम्हाला दाखवू कसं तुम्हाला हे कोर्स आमच्याकडे केल्याने तुम्हाला तुमचे जे एज्युकेशनल कॉस्ट आहेत ते 50% कमी होतात.
1: अच्छा.
2: आणि आमच्याकडे काही कमिशन नाही, आम्ही सगळं तुमच्यासाठी करतो. तर ही तुमच्या विद्यापीठात जी संधी आहे ते घ्यावी ही मला तुम्हाला इन्व्हाइट करायला आली आहे. कारण आपल्याकडेच काय असतो आपल्याला माहिती नसतं, आपण जगभरात शोधतो. विद्यापीठात या, मुंबई विद्यापीठात या आणि बघा आमच्या कुलगुरूंनी तुमच्यासाठी काय काय सुविधा नाही केलेली आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि आम्हाला काही विद्यार्थ्यांची उदाहरणं ऐकायला इकडे खूप आवडतील. कसं त्यांचा रिस्पॉन्स होता किंवा
2: तुम्हाला वाटत असेल की फक्त फ्रेंच आधीपासून ठरलेलं असतं, 10वीपासून फ्रेंचच करतात आणि मग त्याच लाईन मध्ये जातात, अजिबात नाही. आमच्या आज पण मला एक ईमेल आलेला आहे, आमचा एक विद्यार्थी ज्याने आमच्याकडे फ्रेंच आणि स्पॅनिश केला होता तो नेमला गेलेला आहे असोसिएट डायरेक्टर लेवल ऍट डेलॉइट इन मर्जर्स अँड ऍक्विजिशन डिपार्टमेंट. त्यांनी फोन केला आम्हाला, सगळ्यांना ही चांगली खबर दिली. मग मी म्हटलं बेटा कसं काय तुझं, तू फ्रेंच करून फ्रेंच आणि स्पॅनिश करून तिकडे गेलात, तर तुम्हाला माहितीये त्यांनी काय मला सांगितलं की फ्रेंच आणि इतर परदेशी भाषा तुम्ही जेव्हा शिकता तर तुमच्या ब्रेन मध्ये प्रोग्रॅमिंग बदलतं, म्हणे यू बिकम अ बेटर स्टुडंट.
1: अच्छा.
2: तुम्हाला कुठचाही प्रॉब्लेम दिसत नाही, संधी दिसतो. आणि तुम्ही समजून घेता की तुमचा एक दृष्टिकोन असेल पण दुसऱ्याचा दुसरा दृष्टिकोन असेल आणि जर त्याच्या बाजूने तुम्ही बघितला तर तुम्हाला सोल्युशन पटकन मिळेल. फक्त तुमच्या रूम मध्ये बसून तुमचा एक खिडकी उघडला तर तुम्हाला सबंध सूर्यप्रकाश आत येणार नाही, पण सगळे खिडक्या उघडून बघा, मजा येईल, हवा येईल, चांगली चांगला सूर्यप्रकाश येईल, तुमचं आयुष्य खूप खूप चांगलं जाईल.
1: खरंय खरंय. आणि एक असाही कोर्स आहे तिकडे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये की वेस्टर्न आर्ट अप्रिसिएशन नावाचा, काय आहे हा कोर्स आणि काय महत्त्व?
2: मी त्याबद्दल तुम्हाला त्या कोर्स बद्दल सांगते. ते ना ते आणखीन एक कोर्स आहे जे कुठेही भारतात नाहीये. हे कोर्स ऑनलाईन आहे आणि मुद्दाम मी तो कोर्स इंग्लिशमध्ये ठेवलाय म्हणजे सगळ्यांना उपयोगी पडेल.
1: बरोबर.
2: तुम्ही परदेशात जाता आणि तुम्ही म्युझियम मध्ये जाता आणि तिकडे तुम्हाला काहीही कळत नाही, नुसतं आता तुम्ही मोनालिझा घ्या ना, मोनालिझा घ्या, लुब्रला गेलात तुम्हाला माहिती आहे की ते एक बाबा बघू यायचं आणि तिकडे गेलात का पहिला शॉक तुम्हाला तो एवढा पोस्टकार्डपेक्षा थोडा मोठा असतो, पण तुम्ही जसं तुमच्या कल्पनेत होतं एवढा मोठा मोनालिझा काही नसतो आणि भरपूर मंडळी त्याची अवतीभवती असते, जापानीज कॅमेराज क्लिक क्लिक क्लिक क्लिक करत जातात आणि तुम्हाला कळत नाही ह्याच्यासाठी भारतातून मी आले लुब्र मध्ये आणि किती पैसे खर्च केले एंट्रीला. ठीक आहे, मग तुम्ही म्हणाला चला आणखीन खर्च करूया, गाईड घेऊया, पण ह्याची काही गरज नाहीये. तुम्ही आमच्याकडे वेस्टर्न आर्ट अप्रिसिएशनचा कोर्स करा तर तुम्हाला कळेल की मोनालिझा चित्र जे काढलंय ते लिओनार्डो डा विंचीने काढलंय, पण तुम्हाला माहितीये का हे त्यांचं एवढं आवडलेलं चित्र होतं की ते कधीच त्यांनी विकलं नाही. मग इटालियन पेंटरचा पेंटिंग आपल्याकडे कसं काय आला हे प्रश्न स्वाभाविक आहे तुमचं. हा इटालियन पेंटर इटलीहून फ्रान्सला मायग्रेट झाला. तो फ्रेंच राजा जो होता तो त्याचा मित्र झाला, त्याला त्याच्या पॅलेसमध्ये त्याच्या सारखं त्यांनी ठेवलं, खूप आदर सन्मानाने ठेवलं आणि त्यामुळे त्याचे त्याचं जीवन तिथेच समाप्त झालं. शेवटपर्यंत त्यांची मैत्री जगली आणि त्यामुळे ती पेंटिंग इटालियन आर्टिस्टची असूनही फ्रान्समध्ये आहे आणि त्याचं नाव मोनालिझा आहे, पण ती फ्रेंच लोक तिच्याबद्दल बोलताना ला शोकॉन्ड म्हणतात. ही गोष्ट तुम्हाला आमच्याकडे कोर्स केल्यावर कळेल. हे तर एक उदाहरण झालं तुम्हाला.
1: हा सांगा मॅडम अजून.
2: आणि मग तुम्ही ह्या कोर्स मध्ये तुम्ही आम्ही केस पेंटिंग पासून सुरू करतो आणि ते एक हळूहळू तुम्हाला मॉडर्न आर्ट पर्यंत आणतो आणि प्रत्येक या जिथे टीचर जे शिकवतात त्या रटगर्स युनिव्हर्सिटीचे आर्ट हिस्टॉरियन आहे.
1: अच्छा.
2: त्यामुळे त्यांच्याकडे स्वतः घेतलेले अनेक फोटोग्राफ्स आणि मग ते फक्त ते पिक्चर दाखवून डाव्या बाजूला हे आणि उजव्या बाजूला ते म्हणून सांगत नाही तुम्हाला. तुम्हाला त्याची बॅकग्राऊंड स्टोरी सांगतात, त्या कलाकाराबद्दल सांगतात, मग त्या कलाकारांनी त्याच्या आयुष्याच्या अगदी सुरुवातीत असं केलं, मग पुढे जाऊन त्याने तसं ते त्या दुसऱ्या एका शैलीकडे वळले का वळले. म्हणजे आर्ट हा विषय नुसतं काही फोटोग्राफ्स आणि काय नावं नसून खरंच सुंदर कादंबरी होऊन.
1: वा, किती छान सांगितलं तुम्ही आता. आणि या इटालियन आणि या फ्रेंच भाषेच्या व्यतिरिक्त जर्मन, स्पॅनिश आणि चायनीज भाषांचे सुद्धा कोर्सेस आहेत.
2: अनेक आहेत ना मॅडम आमच्याकडे. आता चायनीज घ्या, जर्मन डिपार्टमेंट मध्ये शिकवतात आणि तिकडे तुम्हाला आठवड्याचे 2 तास चायनीज शिकवतात. मग तुम्हाला स्पॅनिश आमच्याकडे फ्रेंच डिपार्टमेंटला आहे त्यामुळे आम्ही 6 तास शिकवतो. मग रशियन आहे आणि जापानीज भाषा आहे आमच्याकडे, ते सुद्धा 2 तास असतं. वीकेंडचे कोर्सेस असतात आणि ऑफलाईन पण असतं, ऑनलाईन पण असतं. विद्यार्थीवर अवलंबून आहे, त्याला काय पाहिजे, कशा करता शिकायचंय. आणि माझ्या मजेने कुठचाही कोर्स असं नुसतं निवडायच्या अगोदर आमच्याशी बोला, आम्हाला ईमेल टाका, आम्ही ईमेलवर असतो, आम्हाला येऊन भेटा. तुमची कॅम्पस कशी आहे जरा बघा ना, इतकी सुंदर कॅम्पस, तुम्हाला मुंबईत तर मिळणारच नाही.
1: बरोबर.
2: आपण छोटे छोटे फ्लॅट्स मध्ये राहतो. इकडे बघा काय काय, इकडे मिठी नदी आमच्या कॅम्पसच्या थ्रू वाहते म्हणजे काय सांगू तुम्हाला. आणि कित्येक व्हरायटी ऑफ बर्ड स्पीशीज, मॅनमेड लेक आहे. प्रत्येक डिपार्टमेंट एका बिल्डिंग मध्ये असतो. येऊन बघा, आमच्याशी बोला, आम्ही तुम्हाला गाईड करू. तुम्हाला पुढे काय करायचंय ते बघा. आणि आमच्याकडे आउटरीच प्रोग्राम असतात, म्हणजे आम्ही तुम्हाला एक लिंक देतो, तुम्ही त्याला जोडता, तुम्ही रजिस्टर करता आमच्याकडे, मग ते लिंक वर क्लिक करून आम्ही आउटरीच प्रोग्राम करतो. म्हणजे परदेशी भाषा का शिकाव्या.
1: बरोबर बरोबर.
2: शिकला तर तुम्हाला काय चान्स मिळेल.
1: खरं आहे.
2: फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आत्ताच्या सीव्ही मध्ये एक परदेशी भाषा नसली की तुमची सीव्ही निवडून येत नाही कुठच्याही कामासाठी. तुम्हाला वाटत असेल मी कुठे फ्रेंच शिकवणार आहे, नाही. फ्रेंच शिकलात किंवा कुठच्याही परदेशी भाषा शिकलात तर तुमच्या आयुष्यात इतके संधी येतात आणि वेग

0: वेगळी आहे. त्यामुळे मी तुम्हाला ह्या स्टुडंटचा एक्झाम्पल सांगितलं. आमच्याकडे आर्किटेक्चर कम्प्लीट करून प्रॅक्टिस करणारे आर्किटेक्ट येतात, फुल फ्लेज लॉयर्स विथ 7 years एक्सपिरियन्स. आम्ही थकलो लॉ करून, आम्हाला जरा श्वास घ्यायचा आहे, फ्रेंच आणि इटालियन करायचं आहे म्हणून येतात. आमच्याकडे एक PhD स्टुडंट आहे, तिने झुऑलॉजी केलेली आहे आणि फ्रेंच आमच्याकडे मास्टर्स केलाय आणि तिला आता तिचा तिने जे विषय निवडलाय तो इंटरजेनरेशनल ट्रॉमा म्हणून निवडलाय. त्यामुळे ती तिचा सायन्स पण आणते त्याच्यामध्ये, तिचं वाचन पण आणते, फ्रेंच पण आणते आणि तिचा कॉर्पस जो आहे ज्या ज्या कादंबऱ्यांवर ती काम करते ते भारत, केबेक, मॉरिशस, नॉर्थ आफ्रिका अँड फ्रान्स असं 5 देशांचं कॉर्पस घेतलंय तिने. 5 देशातले रिप्रेझेंटेटिव्ह कादंबऱ्या घेतल्यात. त्यामुळे हल्लीच्या पिढीला ती एक मोठी ऍडव्हान्टेज आहे की कुठचाही दरवाजा त्यांच्या चेहऱ्यावर कुणी बंद करत नाही. ह्या निवडा किंवा ते निवडा, इंटर डिसिप्लिनॅरिटी म्हणा त्याला, इंटर कनेक्टिव्ह सिलेबस म्हणा, हे खूप ऍडव्हान्टेज आहे आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे आणि त्यांना ह्याचा फायदा झाला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही विद्यापीठात असतो.
1: अगदी खरं आहे. आणि परदेशी भाषा शिकताना या संस्कृतीशी आपली ओळख होते तेव्हा कुठले मुद्दे मुळात विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. निव्वळ ते पुस्तकी ज्ञान नाही, त्या संस्कृतीशी आपली ओळख होते. आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल, काय आवाहन कराल की परदेशी भाषा समजून घेणं ते शिकणं का महत्वाचं आहे आणि त्याचं महत्व जे आहे ते दिवसेंदिवस वाढत जाणार आहे?
0: हो, सांगते. एक गोष्ट तर आज एक आपण भारतीय नागरिक असतोच, मुंबईकर असतो, पण त्याच्या पलीकडे आपण ग्लोबल सिटिझन असतो. आपण जेव्हा नोकरीला जातो तर आपण सांगत नाही की मी फक्त मुंबईत विलेपार्लेच्या त्या कोपऱ्याच्या बिल्डिंग तिथपर्यंतच मी काम करणार असं नाही सांगू शकत तुम्ही. इथे बसून तुम्ही कुठेही जगाच्या कंपनीत काम करू शकता आणि त्या कंपनी काय बघते तुमच्यामध्ये, फक्त तुमचा CA, तुमचा इंजिनिअरिंग किंवा तुमचा मेडिकल नाही बघत. ती कंपनी अशी विचार करते की ह्याला आम्ही आमच्या सिस्टममध्ये कसं घडवू शकतो आणि ते तुम्हाला तसं घडवायला त्यांना तुम्हाला तुमच्याकडे जर ही परदेशी भाषा एकही परदेशी भाषा सुद्धा असली तर त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये अशी क्षमता असते की तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग बरं करता आणि कुठच्याही ह्याच्यात तुम्ही हताश होत नाही. कारण हा परदेशी भाषामध्ये तुम्ही एक महत्वाचं म्हणजे तुम्ही हे असं का आहे हे विचारायचं नाही, कसं बोलून म्हणायचं. आता आमच्याकडे मुलं येत, आम्ही फॉरेन कंट्री युनिव्हर्सिटीला पण शिकवतो तर तेव्हा ती मुलं सांगतात माय टेबल, माय फादर, माय मदर, फ्रेंच मध्ये का ना मे मॉम असं का बदलता तुम्ही ह्याच्यानुसार. आमचा विद्यार्थी तो विचारत नाही कारण त्याला माहितीये मेरे पिताजी, मेरी माँ, मेरा बच्चा. तो बच्चा, माँ आणि पिताजी ह्याच्या ह्याला म्हणजे तुमचा जो ऍब्जेक्टिव्ह असतो, विशेषक असतो, तो जाऊन त्या तुमच्या जो नाउन असतो त्याच्याशी लग्नच करून टाकतो, मग नॅचरली तो बदलतो. करेक्ट. हा जो विचार करण्याचा दृष्टिकोन आहे हे तुमच्याकडे भारतीय असल्याने, मुंबईकर असल्याने हे तुमच्यात उपजत आहे. तुम्हाला प्रयत्न करायची गरजच नाही. तुम्ही कधी आम्हाला विचारत नाही हे इंग्लिश मध्ये आणि एक त्यामुळे मी सांगते का हे असं सांगायचं विचारू नका. तो का तुमचा PhD लेवलला येईल, कसं सांगू, कसं बोलू, मी कसं हा उच्चार करू, कसं हे प्रश्न विचारा, कसं म्हणजे इट इज अ एनेबलिंग फॅक्टर. तुम्ही काहीतरी शिकता, तुम्ही पटकन तुमच्या तुमचा जो गरज आहे त्याला तुम्ही पटकन एक उत्तर आणता. का म्हणजे हा फिलॉसॉफिकल प्रश्न झाला, जरूर विचारा पण PhD करून मग ते का विचारा.
1: खरंय खरंय तुम्ही म्हणतात आणि आज खूप छान माहिती तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलीत आणि वेगवेगळ्या कुठल्या कुठल्या परदेशी भाषा मुंबई विद्यापीठामध्ये आपण शिकू शकतो, त्याचे फायदे कसे आहेत, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही इतकं छान विस्तृत स्वरूपात सांगितलं आणि आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही वेळात वेळ काढून सहभागी झालात त्याबद्दल डॉक्टर विद्या व्यंकटेशन मॅडम तुमचे मी मनापासून आभार मानते आकाशवाणीतर्फे आणि समस्त FM गोल्डच्या परिवारातर्फे. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू सो मच, आम्हाला बोलवलं, तुम्हाला आभार आणि विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची जी काम करतायत ना तुमचं खूप मोठं काम आहे मॅडम. कम्युनिकेशन कम्युनिकेशन म्हणतो पण खरी कम्युनिकेशन होत नाही, FM मुळे झालेलं आहे, तुमच्यामुळे झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.
1: थँक्यू व्हेरी मच.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मंडळी, नमस्कार। आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राचे FM गोल्ड वाहिनी, अर्थात 12 वाजून गेलेले आहेत। तुम्ही सगळेजण वाट बघत आहात ती म्हणजे रंजक सफर कार्यक्रमाची। तर बघा ना, आपण युवा तरंगामध्ये जाणून घेतलं की परदेशी भाषा आपण जर इथेच शिकलो तर कसं ह्या सगळ्या गोष्टी बजेट फ्रेंडली होऊ शकतात, याचा आपल्यालाच फायदा होऊ शकतो। तिकडे डॉलरमध्ये खर्च करण्यापेक्षा इथेच जर आपण ते आपलं काम केलं तर मग बाहेर जाऊन एखादं वर्ष आपल्याला फक्त खर्च येऊ शकतो। पण विचार करा मंडळी की हे सगळं करत असताना जेव्हा आपण एखाद्या परदेशात जातो किंवा तो देश आपण बघतो तेव्हा आपसुकच आपल्याला वाटतं की अरे हा, इकडे हे छान मिळतं, ते घ्यायला हवं, नाही का? चॉकलेट्स असतील, एखादा पंखा असेल, ड्रेस असेल, अगदी कॉस्मेटिक्स असतील, बऱ्याच बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण तिकडनं इकडे आपल्या भारतात घेऊन येतो। पण भारतात सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत ज्या परदेशी मंडळींना खूप आवडतात आणि ज्या थोड्याशा आगळ्या वेगळ्या आहेत, ऑफबीट आहेत। आज आपण त्यांचीच सफर करणार आहोत, बरं का? म्हणजे भारतातून अशा कुठल्या बरं गोष्टींना परदेशामध्ये पसंती मिळते आणि परदेशामध्ये विकलं जात आहे हे ऐकल्यावर तुमचं थोडंसं गोंधळ उडू शकतो। अर्थात खूपच वेगळ्या गोष्टी आहेत, कारण त्या म्हणजे आपल्याकडे आयुर्वेद आहे, नैसर्गिक उत्पादन आहे, पर्यावरण पूरक अशी आपली जीवनशैली आहे, आपला जागतिक स्तरावर आपला जो प्रभाव आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आणि ह्या सगळ्याचा खूप मोठा परिणाम आपल्या जे बिझनेस स्केल आहे त्याच्यावरती सुद्धा होताना बघतोय। आपण एक्सपोर्ट केले जाणारे जे प्रॉडक्ट आहेत ते खूप वेगवेगळे आहेत। कुठले आहेत बरं सांगते या गाण्यानंतर। आणि अर्थात पहिल्या प्रश्नासाठी तयार रहा बरं का मंडळी।

0: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्सवर FM कूल।
1: म्हणजे अशा कुठल्या गोष्टी आहेत बरं तुम्हाला उत्सुकता लागली असेल, नाही का? आपण अगदी थोडंसं गावाकडे जाऊया का बरं? हां, म्हणजे तुम्हाला अजून छान पद्धतीनं कळेल बरं की ह्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत। आता भारतात आपल्या ग्रामीण भागामध्ये, म्हणजे मुळात शेती हा खरं तर आपला भारतीय अर्थव्यवस्थेचा

आहे असं आपण शिकत आलेलो आहोत अगदी शाळेत असल्यापासून. पण ह्याला पूरक असे अनेक उद्योग आहेत आणि मग ग्रामीण भागात आपल्याला गाई म्हशी अनेक गुरं दिसतात आणि मग तिथे शेण सहज उपलब्ध असतं. अनेक ठिकाणी ते इंधन, शेतीचं खत, घर सारवण्यासाठी आणि इतरही काही कामांसाठी वापरलं जातं. पण आता मात्र परदेशामध्ये सुद्धा याची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. ह्याचं महत्त्व नेमकं काय आहे हे परदेशी मंडळींना कळलेलं आहे, त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर तिथेसुद्धा शेणापासून तयार होणाऱ्या उत्पादनांना जी आहे ती मागणी वाढली आहे. आणि सेंद्रिय शेती किती महत्त्वाची आहे आणि कसा शेणखताचा उपयोग केला जातो, ऑर्गॅनिक खत, शेणाच्या गवऱ्या, तसंच शेणापासून अगरबत्ती म्हणा किंवा इतर जैविक कीटकनाशकं आहेत ती, अशा अनेक गोष्टी बनवल्या जातात. त्यामुळे युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांमध्ये याची मागणी जी आहे ती वाढत चालली. याच्यामुळे खरं तर कुठलंही प्रदूषण होत नाही आणि नैसर्गिक आहे, त्यामुळेच खरं तर मोठ्या प्रमाणावर त्याचा आता निर्यात होताना आपल्याला दिसते आहे की नाही आगळी वेगळी गोष्ट मंडळी. तर मग चला आता पहिला प्रश्न तुम्हाला मी सांगते तो असा आहे की तुम्ही बाहेर गेला असाल कधी किंवा तुमच्या ओळखीची अनेक मंडळी कधीतरी परदेशात गेली असतील तर तुम्हाला परदेशातली कुठली गोष्ट आवडते बरं. म्हणजे एक साधं उदाहरण देते की कोणीतरी जपानला गेलं असेल तर जपानी पंखा घेऊन या बरं असं तुम्ही आवर्जून सांगितलं असेल. तर मग अशी परदेशी एखादी गोष्ट आणि तो देश तुम्ही हे मला दोन्ही सांगणार आहात. दूरध्वनी क्रमांक आहे 45-15-41-34 आणि 45-15-41-35. STD कोड आहे 022. कदाचित तुम्ही अजून ती सांगितलेली नसेल कोणाला, पण मग आत्ता फोनवरती सांगायला काहीच हरकत नाही किंवा तुमच्याकडे ती असेल सुद्धा. बघा लवकरात लवकर फोन करा आणि सांगा.

0: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहेत, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना। त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे।
1: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था। हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: ऐकत राहा 100 नंबरी सोनं, 100 नंबरी गाणं, माझ्यासोबत अर्थात पुष्कर श्रोत्री सोबत आकाशवाणी मुंबईच्या FM गोल्ड वाहिनी।
3: मंडळी, माधवी यांनी कुर्ला इथून फोन केला होता, त्या म्हणाल्या की त्या जेव्हा दुबईला गेल्या होत्या तेव्हा त्या तिकडनं आवर्जून परफ्युम्स घेऊन आल्या होत्या, आणि खरंच इतका छान सुगंध असतो, ते बऱ्याच काळ ते टिकले आणि त्यांची जी क्वालिटी होती ती खरंच खूप छान होती। तर दिशा पाटील ह्या त्यांच्या मिस्टरांच्या कामाच्या निमित्ताने बऱ्याचदा स्वित्झर्लंडनं त्यांचं 2-3 वेळा जाणं येणं झालं, तर तिथून त्यांना त्यांनी आवर्जून चॉकलेट्स आणली जी तिकडची खास खासियत आहे, आणि चॉकलेट फॅक्टरी आणि तिकडच्या जवळच्या परिसरातून त्यांनी ती विकत घेतली, आणि ती जी क्वालिटी आहे चॉकलेटची किंवा ती जी चव आहे ती आजही त्यांच्या लक्षात आहे। जर कोणी तिकडे जाणार असेल तर ते आवर्जून सांगतात की प्लीज येताना एक चॉकलेटचा बॉक्स मात्र माझ्यासाठी घेऊन ये। अविनाश दिवेकर यांनी सांगितलं की ट्रॅफिक सिग्नल जो दुबईमध्ये त्यांनी पाहिला की किती रात्रीचे 2 वाजले होते, आणि ते सहज म्हणून हॉटेलच्या खिडकीतून डोकावून त्यांनी पाहिलं तर रात्री 2 वाजता देखील रेड सिग्नल कोणीही क्रॉस केला नाही। हा एक ट्रॅफिक सेन्स आहे किंवा एक सिव्हिक सेन्स आहे, तो तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती पाळला जातो। तर खूप छान छान मंडळींनी आपल्याला कळवलेलं आहे की त्यांना काय आवडतं परदेशातलं आणि ती तिकडची खासियत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर आपल्याकडे एक वेगळी संस्कृती आहे, आपल्याकडे एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आपल्या देशाला खूप मोठा आहे, त्याच्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी मंदिर तसंच भावनिक श्रद्धेची स्थानं आपल्याला खूप आढळतात। देवळात जाताना आपण कधीच रिकाम्या हातानं जात नाही, म्हणजे एखादा प्रसाद आपल्यासोबत असतोच, पण त्याबरोबरच फुलांचा हार म्हणा, फुलं म्हणा, अगदी आपल्या घरच्या बागेतली म्हणा, ही फुलं आपण थोडीशी का होईना अगदी ओंजळभर जरी असली तरी आपण ती घेऊन जातो, आणि ह्या फुलांचं नंतर मग असं होतं की व्यवस्थापन केलं जातं हल्ली व्यवस्थित, की फुलांसाठी एक वेगळी आपण म्हणू की कचरा कुंडी असते तयार केलेली, किंवा मग त्यांना एक खतासाठी वापरलं जातं, पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मात्र या फुलांची मागणी जी आहे ती वाढत चाललेली दिसते, कारण एक तर ते सुगंधी असतात आणि त्यांना नैसर्गिक सुगंध हा प्राप्त झालेला आहे, तसंच दुसरी गोष्ट अशी की अगरबत्ती म्हणा, परफ्युम्स म्हणा, नैसर्गिक रंग, हस्तकलेच्या वस्तू, जैविक खत अशांसाठी ही जी फुलं आहेत जी नंतर नुसतीच नदीमध्ये म्हणा किंवा कचऱ्यामध्ये जी जातात तर त्याचा पुनर्वापर कसा होऊ शकतो, त्याच्यामुळे प्रदूषण कमी होतं, नदीचं प्रदूषण कमी होतं, पर्यावरणाला फायदा होतो, ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून या फुलांचा पुनर्वापर करण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची मागणी जी आहे ती वाढत चाललेली आहे। अमेरिका, जपान, जर्मनी आणि फ्रान्समध्ये मोठ्या प्रमाणावर याची मागणी जी आहे ती वाढताना दिसते आपल्याला। तर मग चला लवकरात लवकर मला सांगा, इथे मी आता तुमच्याशी बोलताना सुद्धा अनेक मंडळी फोन करत होती की तुम्हाला फॉरेनवरनं कुठली गोष्ट वर आणायला आवडेल।

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। ऐकायचंय गीत माहितीच्या मनोरंजनाचा गोड तराणा। FM गोल्ड ट्यून करा, नका शोधू उगीच बहाणा। 100.1 MHz वर ऐकत रहा FM गोल्ड।
1: मस्त मस्त अभिप्राय आलेले आहेत श्रोत्यांचे। अरविंद कुलकर्णी यांनी कळवलं की एक विशिष्ट प्रकारची चादर त्यांना खूप आवडेल बाहेरून देशातून आणायला। शुभलक्ष्मी मस्तकार म्हणाल त्यांना अमेरिकेमधून परफ्युम्स आणि मेकअपचं सामान त्यांना अतिशय आवडतं। मंगला कुलकर्णी म्हणाल्या त्यांना मेलबर्नची कॉफी खूप आवडते। काशीनाथ यांनी अलिबाग येथून कळवलेलं आहे की थायलंडमध्ये जो पेन बाम मिळतो तो खूपच छान होता आणि त्यांनी

तिकडनं आवर्जून येताना आणला. तर जेव्हा ते ऑस्ट्रेलियाला गेले होते तेव्हा तिकडचे वाहतुकीचे नियम आणि त्या सगळ्याचं केलं जाणारं पालन हे खरंच थक्क करणारं होतं. परदेशामध्ये आपल्याला ह्या गोष्टी बऱ्याचदा पाहायला मिळतात, अगदी रस्ता क्रॉस करण्यापासून ते गाडी थांबवणं सिग्नलला किंवा मदत करणं ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. चला मग आपण मात्र आपल्या खरेदीच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया की कुठल्या गोष्टींना भारतीय गोष्टी आहेत अशा ज्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यानंतर आता नंबर येतो म्हणजे कडुनिंबाची पानं. हा उन्हाळा सुरू झाला, घामोळ यायला लागलं की आई आजी मावशी काकू आवर्जून सांगतात की थोडीशी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाक, किंवा मग ती पानं जी आहेत ती उकळून आपण घेतो, किंवा अगदी गुढी पाडवा ज्या दिवशी असतो त्या दिवशी मग ते कडुनिंबाची ती कडूकडू चटणी खावी लागते. थोडंसं आपण डोळे बंद करतो पण ती चटणी जिरं पत्रीखडी साखर अशी एकत्रितपणे जी केलेली असते ती आवर्जून खाल्ली जाते. त्याचं एक औषधी महत्त्व सुद्धा आहे आणि अनेक वेळा असं होतं की झाडांवरची जी पानं आहेत ती गळून पडतात वाया जातात. पण पावसाळ्यामध्ये खूप जरी झाडं उगवलेली दिसली तरीसुद्धा या झाडांचं महत्त्व या पानाचं महत्त्व खूप खूप मोठं आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा तसंच कॉस्मेटिक्स म्हणजे अर्थात सौंदर्यचे जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये सुद्धा हल्ली त्याचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. मग ते शॅम्पू असेल, साबण असेल, टूथपेस्ट असेल किंवा कीटकनाशकं असेल किंवा वेगवेगळे अर्क जे तयार केले जातात नैसर्गिक पद्धतीने किंवा ज्याच्यावर जास्त प्रक्रिया न करता ज्याच्यामुळे निसर्गाला हानी पोहोचणार नाही पण कीटकनाशकांसारखा त्याचा उपयोग करता येईल त्यासाठीच या कडुनिंबाचं महत्त्व जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आणि कोट्यावधीची उलाढाल होऊ शकते की काय असा सुद्धा एक विचार केला जातो. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कडुनिंबाची पानं त्याचं देठ म्हणा किंवा त्याच्या बारीक बारीक ज्या काटक्या आहेत त्या ह्या सगळ्याचंच महत्त्व हे वाढत चाललेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनसुद्धा देऊ शकणार आहात पण लवकरात लवकर द्या कारण कसं हळूहळू आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळू नाही का. तेव्हा चला थोडासा वेळ शिल्लक आहे तेव्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर पटकन सांगा की परदेशातली कुठली वस्तू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते. बरं दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4134 आणि 4515-4135. एसटीडी कोड आहे 022.

0: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
1: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
1: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
3: अगर इमा सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना, कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं।
1: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है।
3: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल 0 आलं। तुम्हीही बसवून घ्या।
4: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर।
5: हृदयात वाजे समथिंग, सारे जग वाटे हॅपनिंग, असतो सदा मी आता ड्रीमिंग।
6: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
7: नमस्कार, मी विश्वजीत जोशी। आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर।
8: तर मंडळी, कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर। आज आपल्यासोबत आहे मी, आपली रेडिओ सखी RJ मधुलिका। आपल्याला विद्या गिजरे यांनी सांगितलं की त्या जेव्हा हवाई बेटावर गेल्या होत्या 2018 सुमारास, तेव्हा तिकडे फिरताना त्यांनी ड्रायफ्रूट्स आणि कॉफीच्या बिया ह्या खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी पाहिल्या आणि खूप छान होते त्याची क्वालिटी त्यांनी कळवलेलं आहे। किशोर नाईक यांचं असं म्हणणं आहे की मला रेडिओवरचे कार्यक्रम ऐकायला खूप आवडतात, त्यामुळे एखादा हायटेक हेडफोन जर मला कुठल्या परदेशातून कोणी आणून दिला तर बरं होईल। तसंच आपल्याला कळवलेलं आहे चारुशीला म्हात्रे यांनी, त्या दुबईला गेल्या होत्या आणि काही मंडळींनी सुद्धा त्यांना दुबईवरनं येताना आवर्जून अफगाणी केशर आणि ड्रायफ्रूट्स आणून दिले। ते इतकं सुंदर आहे की ते अजूनही त्या वापरतात आणि खूप कमी प्रमाणात ते म्हणजे त्याचा वापर हा करावा लागतो। तसंच आपल्याला कळवलेलं आहे सुनीता व्यवहारे यांनी, त्यांना चॉकलेट्स खूप आवडतात परदेशांमधले आणि वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स त्यांना आवडतात त्यांनी कळवलेलं आहे। आणि चारुशीला मात्रे म्हणाल्या की त्यांना भूटानचा ड्रेससुद्धा खूप आवडला। शुभदा कर्वे या पार्ले इथून सांगत होत्या की एक तर मुळात परदेशामध्ये स्वच्छता आणि पोल्युशन हे सगळ्यात कमी असतं, त्याच्यामुळे मुळात फिरतानाच खूप आनंद येतो, पण जेव्हा त्या इटलीला गेल्या होत्या तेव्हा तिथे असणाऱ्या काचेच्या वस्तू, फ्लॉवर पॉट्स असतात ते किंवा इतर शोभेच्या वस्तू, कसं काचेतून ते निर्माण करतात त्याचं प्रात्यक्षिक त्यांना पाहायला मिळालं आणि तो मोह त्यांना काही आवरता आला नाही। तर अशा छान छान वस्तू ज्या आहेत त्या परदेशामध्ये बनवल्या जातात आणि भारतातल्याही काही वस्तूंना, काही गोष्टींना आता परदेशात मागणी ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। आपण चिंचा आवडीने खातो नाही का, अगदी उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणा किंवा ते

चिंचेचं बुटुक असतं ते अगदी आपण पटकन तोंडात टाकतो आणि एक डोळा असा कचकन बंद होतो नाही का, त्या आंबट गोडचं आपल्या जिभेवर रेंगाळते आणि मग आत्ता खाल्लं तरी आपण थेट शाळेत जाऊन पोहोचतो की कसं आपण आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर त्या चिंचेचा आनंद घेतला होता. बरं, ते चिंचं खाल्ल्यानंतर आपण काय करतो, त्याची बिया असते ती आपण टाकून देतो हो की नाही, पण असं न करता आता ते बिया थोड्या साठवा. कारण कसं आहे, ह्या ज्या बिया आहेत ना याचा उपयोग कुठे बरं होतो, त्या टेक्स्टाईल उद्योगामध्ये होतो, पेपर उद्योगामध्ये होतो, औषध निर्मिती किंवा इतरही अनेक गोष्टींसाठी ह्या पावडरचा म्हणजे ह्या बियांच्या पावडरचा उपयोग हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या निर्मितीसाठी सुद्धा या चिंचेच्या बिया ज्या आहेत, टर्मनाइन सीड्स असं म्हटलं जातं त्यांना, आणि त्याचा जो उपयोग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तर बरं का अशा या भारतीय अनेक गोष्टी आहेत आणि त्यांची मागणी वाढत चाललेली आहे. तर तुम्ही आता मला सांगणार आहात, दुसरा प्रश्न अतिशय सोपा आहे, तुम्हाला आवडेल, तुम्हाला अगदी याचं पटकन उत्तर देता येईल आणि किती नको आणि किती सांगू असं तुम्हाला होऊन जाईल. तो प्रश्न असा आहे की भारतातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याची खरेदी तुम्हाला आवर्जून करावीशी वाटते. म्हणजे आता बघा, महाराष्ट्रात आल्यावर पैठणी घ्यावीशी वाटू शकते किंवा मग तिथे नागपूरला गेल्यावर संत्री खावीशी वाटू शकतात. हे मी तुम्हाला अगदी साधंसं उदाहरण दिलं, पण तुम्ही वस्तू कॅटेगरीतलं सांगणार आहात बरं का, खाद्यपदार्थ कॅटेगरीतलं नाही, हे मी तुम्हाला आवर्जून सांगते. तर भारतातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या त्या त्या राज्यांची खासियत आहे आणि तुमच्याकडे ती असावी असं तुम्हाला वाटतं की तुमच्याकडे असेल सुद्धा. मी पैठणी हे एक उदाहरण दिलेलं आहे, त्या व्यतिरिक्त इतर अनेक अनेक अनेक गोष्टी आहेत. तर मग चला बघू, सांगा मला पटापट.

0: happening asto sadamiyata dreaming.
1: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
2: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.
3: भारतात सुद्धा केवढी विविधता आपल्याला आढळते, नाही का? म्हणजे अनेकांनी तर इतकं पटापट पटापट मला फोन केला, म्हणजे मला असं वाटतं बहुतेक प्रश्न जेमतेम माझा संपला असेल आणि नसेल. मंडळींनी उत्तरं द्यायला सुरुवात केली. गीता यांनी कळवलं, कळवा इथून त्या केरळला गेल्या होत्या. तिथे आढळणाऱ्या ज्या काही बांबूपासून बनवल्या जाणाऱ्या पर्सेस आहेत त्या त्यांना खूपच आवडल्या. तर माधुरी यांनी नवी मुंबईतून सांगितलं, त्या केरळला गेल्या होत्या, तिथे त्यांना ती साडी खूप आवडली तिकडची, आणि त्यास येताना जवळपास 5 का 6 साड्या त्या घेऊन आल्या होत्या. ठाणे इथून सुनीता यांनी कळवलं की त्यांच्याकडे कांजीवरम साड्या आहेत आणि त्या कितीही असल्या, त्याने कपाट कितीही भरलेलं असलं तरी त्यांना त्या कमीच वाटतात. वसंत पारुंडेकर यांना भारतीय पद्धतीचे ड्रेस साड्या हे आवडतात आणि परदेशातलं त्यांना सोनं खूप आवडतं. तर पंकज मोहोड यांनी बनारसी साडी असं उत्तर दिलेलं आहे. राहुल यांनी दादर इथून कळवलेलं आहे, ते जेव्हा आसामला गेले होते तेव्हा बांबूपासून बनवले जाणारे कानातले किंवा असे जे छान काही भेट वस्तू होत्या त्या त्यांना खूप भावल्या. बघा किती छान छान गोष्टी आपल्या भारतात सुद्धा मिळतात. आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोललो, ते म्हणजे गाईच्या शेणापासून कसा उपयोग होतो, त्यानंतर मंदिरातली फुलं, कडुनिंबाची पानं, चिंचेच्या बिया, आता तर चक्क कॅक्टसला सुद्धा, भारतीय कॅक्टसला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. निरुपयोगी झाड आहे की काय, आज त्याच्याकडे काही काळ बघितलं गेलं पण कसं आहे की त्याचं सुद्धा एक पर्यावरणाशी, पर्यावरणपूरक जीवनशैलीशी खूप मोठा आणि महत्त्वाची भूमिका आहे कॅक्टस बजावतं. घर सजावट म्हणा, ऑफिस सजावट म्हणा, किंवा लँडस्केपिंग असेल किंवा गार्डनिंग असेल, ह्या सगळ्यासाठी कॅक्टस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि नर्सरीचा व्यवसाय जी मंडळी करत असेल त्यांना हे ठाऊकच असणार की कॅक्टस हे किती महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हळूहळू कॅक्टस हे पुन्हा त्याचं महत्त्व वाढायला लागलेलं आहे. काही कॅक्टसमुळे आपण बघतो की दिवसभर घरात आपण बाहेर पोल्युशन होतं, पण ह्या कॅक्टसमुळे आपले जे घरात काही झाडं लावलेली असतात त्यांचा या प्रदूषणाचा धोका किंवा काही त्रास या झाडांना होत नाही. त्याच्यामुळे एखादं कॅक्टस आवर्जून अनेक मंडळी लावतात, घर सुशोभित वाटावं किंवा इनडोअर प्लांट्समध्ये सुद्धा हे कॅक्टस जे आहे ते आवर्जून लावलं जातं. त्याच्यामुळे परदेशी ग्राहकांमध्ये आता त्याचं हळूहळू जे लोकप्रियता आहे ती वाढत चाललेली आहे. असो, पण तुम्ही आता मला सध्या सांगताय की भारतातल्या अशा कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडत आहेत. बरं, साड्यांचे उल्लेख अनेकांनी केलेले आहेत, बघूया इतर मंडळी काय काय सांगतायत. बरं, त्यांच्याकडे भारतातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत जाणून घेऊया. आता आपण ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं एक छान असं गीत.

0: नमस्कार, मी इला भाटे। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी।
1: खरेदी करताना सुद्धा असं होऊन जातं की काय घेऊ आणि काय नको, तिकडे आपण गेल्यावरती नाही का, आणि मग किती खाऊ किती नको असं सुद्धा होऊन जातं। तर आपल्याला काशीनाथ क्रमवंत यांनी कळवलेलं आहे अलिबाग इथून की ते जेव्हा मथुरेला गेलेले तेव्हा तिकडचा पेठा त्यांना विशेष भावला, तसंच नरसोबाच्या वाडीला आढळणारी कवठाची बर्फी त्यांना खूप आवडली। शुभलक्ष्मी मस्तकार या जेव्हा दिल्लीला गेलेल्या तेव्हा तिकडच्या कुठल्या तरी एक विशिष्ट प्रकारची चप्पल त्यांना खूप आवडली। प्रमोद कारखानेच म्हणाले की त्यांना हैदराबादची ज्वेलरी विशेष भावली। गीता धुरी म्हणाल्या की सावंतवाडीची लाकडीची खेळणी, तसंच कोल्हापूरच्या देवळाजवळ मिळणारी जी रांगोळी आहे ती त्यांना खूपच आवडते। तर अशा सगळ्या गोष्टी या मंडळींकडे आहेत। तर बघा ना, भारतीय बनावटीच्या वस्तू ज्यांच्याकडे आपण किती लक्ष देणं गरजेचं आहे, कुठे कुठे काय काय मिळतं, थोडीशी नजर फिरवली ना तर आपल्यालाही कळतं की आपल्याकडे सुद्धा बरंच काही आहे। आणि एक सौंदर्य दृष्टी आपण आपलं घर सजवताना जर वापरली तर आपल्याला इकडे बरंच काही मिळतात। जसं की अगदी बैलगाडीचं चाक, तुम्ही म्हणाल काय सांगतेस तू, अगदी खरं आहे। पण रेस्टॉरंटची सजावट म्हणा किंवा रिसॉर्ट डेकोरेशन म्हणा, थीम पार्क म्हणा, फार्म हाऊस सजावट म्हणा किंवा विंटेज इंटेरियर म्हणा, परदेशामध्ये या चाकांचा वापर जो आहे तो या वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो। आणि एक रस्टिक डेकोर म्हणून सध्या ही जी चाकं आहेत ती अतिशय प्रसिद्ध आहेत। मुळात ही भारतीय ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक आहेत आणि अगदी जुनी जशी बनवली जायची पूर्वीच्या काळी, तशा पद्धतीची जी बैलगाडीची चाकं आहेत ती आवर्जून तिकडे त्यांची मागणी जी आहे ती वाढते आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे एकूणच काय तर सौंदर्याच्या दृष्टीतून म्हणा किंवा एक वेगळं त्यांना असं छान स्वरूप प्राप्त झालेलं आहे। तर बघा आता कशा कशा प्रकारे आपल्या भारतीय गोष्टींची मागणी जी आहे ती वाढताना दिसते। माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही देऊ शकता, शेवटचे काही मिनिटं शिल्लक आहेत। ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गाणं।

0: नमस्कार, मी मधुगंधा कुलकर्णी आणि आपण ऐकत आहोत 100.1 मेगाहर्ट्ज वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: तर सुकवलेलं किंवा वाळलेलं जे शेवाळ असतं, म्हणजे ड्रायड मॉस आपण ज्याला म्हणतो, किंवा अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात, त्यांचा आवर्जून पुष्पगुच्छ बनवण्यासाठी किंवा घराच्या सजावटीसाठी ह्याचा आवर्जून वापर केला जातो। आणि अगदी म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम होतं, तर तिथे मॉडेल्सला सजवण्यासाठी सुद्धा त्याचा काही वेळेला उपयोग केला जातो। अर्थात ते प्रायोगिक तत्वावर असतं। आणि मातीच्या फ्रीजला सुद्धा एक परदेशामध्ये पर्यावरक पूरण म्हणजे सॉरी पर्यावरक पूरक असं त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्याला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती आहे। हर्षदा बापट यांनी सांगितलं की त्या जेव्हा लेह लडाखला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी तिकडनं क्रॉकरी आणली होती, ती खूप सुंदर होती। तसंच छत्तीसगडचं एक त्यांनी मेणबत्तीचा स्टँड आणला होता आणि लॅम्पशेड आणली होती। त्याच्याकडे बघून असं मुळीच वाटत नाही की हा मेणबत्तीचा स्टँड आहे, अतिशय सुंदर असं त्याचं स्वरूप आहे। संगीता यांनी अंधेरी इथून कळवलेलं आहे की त्या जेव्हा कलकत्त्याला गेल्या होत्या तेव्हा तिकडचं मिष्टी दोई त्यांना विशेष भावलं। आणि तिकडनं जर कोणी येणार असेल तर ते आवर्जून सांगतात की प्लीज ते त्यांना घेऊन या। भावेश यांनी सांगितलं की दिल्लीची मिठाई त्यांना खूप आवडलेली आहे। तर अरविंद कुलकर्णी यांनी कळवलेलं की कोल्हापुरी चप्पल जी खूप फेमस आहे आणि त्याच्यामध्ये चिंचेच्या बिया अर्थात चिसोका ज्या आहेत त्यांचा वापर केला तो त्या वाचतात, त्यांच्याकडे ही विशेष माहिती होती। तर मंडळी पाहिलात किती वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि त्याची परदेशामध्ये जी मागणी आहे ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तर एक छानसं गाणं आता आपण ऐकूया पद्मजा फेणे आणि जोगळेकर यांच्या स्वरातला।

0: मंडळी या गीताबरोबरच आजचा आपला रंजक सफरचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. तुम्ही सगळ्यांनी अगदी सकाळी 10 वाजल्यापासून ते अगदी आत्ता 12:58:40 होऊन गेलेली आहेत आणि इतका छान तुमचा सगळ्यांनी अभिप्राय नोंदवला इथे, तुमचे अनुभव सांगितले, तुमच्या गमती जमती सांगितल्या, मी विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भातल्या. एकूणच आजच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप खूप धमाल, मजा, मस्ती आली आणि अर्थात मी तुम्हाला नेहमीप्रमाणे आश्वासन देते, एका नवीन छानशा विषयासह तुमच्या भेटीला मी नक्की येईन. तोपर्यंत तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा, खुश रहा. ठीक 1 वाजता आपण ऐकू शकणार आहात दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं बातमीपत्र, ते आम्ही सहक्षेपित करू. पण आता मात्र तुमच्या रेडिओ सखीला RJ मधुलिकाला इथेच निरोप द्या. नमस्कार.
1: नमस्कार, मी गिरिजा ओक गोडबोले. ही आहे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. मस्त मस्त मराठी गाणी आणि खुसखुशीत गप्पांसाठी ऐकत

ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार द ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस फर्स्ट क्लास प्रदान करण्यात आला आहे. स्लोवाकियाचे अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या पुरस्काराबद्दल स्लोवाकियाचे राष्ट्राध्यक्ष, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानले आहेत. हा पुरस्कार 140 कोटी भारतीयांच्या प्रती असलेल्या आदराचं आणि भारत स्लोवाकिया यांच्यातल्या मैत्रीच्या बंधाचं प्रतीक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. स्लोवाकियाचा दौरा पूर्ण करून प्रधानमंत्री फ्रान्सच्या दिशेनं रवाना झाले आहेत. फ्रान्समध्ये ते G7 देशांच्या बैठकीत भाग घेणार आहेत. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. औषधांची गुणवत्ता आणि रुग्णांच्या हिताचा विचार करून केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. द्रवरूप औषध अर्थात सिरपच्या निर्मितीला आणि विक्रीला कायद्याच्या कठोर चौकटीत आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि औषध कायद्याच्या 7व्या नियमातून काढून टाकण्यात आलं असून त्यामुळे त्याची आता थेट विक्री करता येणार नाही असं मंत्रालयानं जारी केलेल्या सूचनेत म्हटलं आहे. निकृष्ट आणि बाद झालेल्या कफ सिरपची विक्री थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी NEET UG 2026 फेरपरीक्षा 21 जून रोजी होणार असल्यानं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे अनेक बनावट आणि लोकांची फसवणूक करणारे संदेश या ॲपवर झळकत आहेत. अशाच एका प्रकरणात अहमदाबाद पोलिसांच्या सायबर विभागानंही काही जणांना अटक केली आहे. विविध टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून ते पेपर विकण्याचा दावा करत होते. गेल्या महिनाभरात त्यांनी विद्यार्थी आणि पालकांकडून सुमारे 1.5 कोटी रुपये गोळा केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. तसंच विविध तपास संस्थांना या अशा प्रकारच्या संदेशांची चौकशी करण्याची विनंतीही केली आहे. आगामी NEET UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी काल उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परीक्षेबाबत सुरक्षा आणि इतर तयारीचा त्यांनी आढावा घेतला. सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आणि केंद्रीय विभागांनी सुरक्षाविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांचा प्रवास सुकर करण्याची विनंतीही करण्यात आली. केंद्र सरकारनं डिझेलच्या आणि हवाई इंधनाच्या निर्यातीवरच्या विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. डिझेलवरचं हे शुल्क प्रतिलिटर 50 पैशांनी वाढून 14 रुपये प्रतिलिटर तर विमान इंधनावरचं शुल्क प्रतिलिटर 3 रुपयांनी वाढून 12.5 रुपये प्रतिलिटर झालं आहे. देशांतर्गत वापराच्या पेट्रोल डिझेलच्या किमतीत मात्र सरकारनं काहीही बदल केलेला नाही. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाचा तपास आज विशेष तपास पथकानं सुरू केला. लखनौचे विभागीय आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालच्या या पथकात पोलीस महानिरीक्षक किरण S आणि अर्थ विभागाचे विशेष सचिव नील रतन यांचा समावेश आहे. या पथकानं काल अयोध्या मंदिराच्या आवाराची पाहणी केली. राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्या आणि दागिन्यांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप अनेक दिवसांपासून केले जात होते. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणी 7 दिवसात प्राथमिक अहवाल आणि 15 दिवसात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश पथकाला देण्यात आले आहेत. दरम्यान तपास पथकाला संपूर्ण सहकार्य केलं जाईल असं राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालकाच्या हत्या प्रकरणात

निकाल 20 जूनला देण्याचा निर्णय विशेष न्यायालयानं आज दिला. निकाल तयार करण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवस लागतील असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सांगितलं. निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांच्या हत्येचा आरोप माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर आहे. 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समत काझी यांची कळंबोलीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राजकीय वैमनस्यामुळे पद्मसिंह पाटील यांनी निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली असा ठपका सीबीआयनं ठेवला होता. या प्रकरणात त्यांना 2009 अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात अलिबाग सत्र न्यायालयानं त्यांची जामिनीवर सुटका केली होती. पाटील यांच्यासह लातूर इथले व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी अधिकारी मोहन शुक्ला हे या प्रकरणातले सह आरोपी आहेत. शिकागो येथील भारतीय दूतावासाच्या प्रांगणात आज स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या पुतळ्याचं अनावरण करताना भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा म्हणाले की स्वामी विवेकानंद यांच्या जागतिक बंधुत्वाचा आणि सेवेचा संदेश आजही मनामनात असून त्यांनी जगभरात वेद आणि योगाचा प्रसार केला. ओमानच्या किनारी भागात हल्ल्यात सापडलेल्या MT सेटबेल्लो जहाजातले 31 भारतीय खलाशी सुखरूप मायदेशी परतले आहेत. ओमानच्या किनारी भागात या जहाजावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. यात 3 खलाशांना आपले प्राण गमवावे लागले. हल्ला होताच ओमान सागरी सुरक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. यातले 21 खलाशांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व खलाशी आता भारतात परतले आहेत. भारतात परतण्यापूर्वी ओमानमधल्या भारतीय दूतावासानं या खलाशांशी संवाद साधला आणि त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं. अफगाणिस्तान सरकारनं महिलांवरील कारवाई मागे घ्यावी तसंच देशातल्या विविध उपद्रवी गटांचा बंदोबस्त करावा असा ठराव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मंजूर करण्यात आला आहे. अफगाणिस्तानमधल्या हेरत इथं वेशभूषेचे नियम मोडल्याप्रकरणी सरकारनं 30 महिलांना अटक केली. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. FIH हॉकी चषक स्पर्धेच्या महिला गटात भारतीय संघानं 6 गुण मिळवून उपांत्य फेरी गाठली आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतानं जपानचा 2-1 पराभव केला. भारताच्या सलीमा तेटे आणि लाल रेमसियामी यांनी प्रत्येकी 1 केला तर जपानसाठी हिरामित्सू आईने 1 केला. भारतीय संघ आतापर्यंत अपराजित राहिला असून गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. पुरुष गटात भारताचा सामना आज जर्मनीबरोबर होणार आहे. स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताला नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला. भारतीय महिला हॉकी संघाची मिडफिल्डर ज्योतीनं मंगळवारी FIH महिला स्पर्धेत जपानविरुद्ध आपला 100वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. हॉकी इंडियानं याप्रसंगी तिचं अभिनंदन करत तिच्या योगदानाची दखल घेतली. मूळची हरियाणाची रहिवासी असलेल्या ज्योतीनं 2019 मलेशियाविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ज्योतीनं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत केप वर्दे या लहानशा देशानं अतुलनीय खेळाचं प्रदर्शन करत स्पेनसारख्या बलाढ्य संघाविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला. दोन्ही संघांना या सामन्यात 1 करता आला नाही. केप वर्देचा 40 गोलकीपर वोझिंपा यांना स्पेनला 1 करण्याची संधी दिली नाही. इराण आणि न्यूझीलंड यांच्यातला सामना देखील 2-2 असा बरोबरीत सुटला. बेल्जियम आणि इजिप्त यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. सौदी अरेबिया आणि उरुग्वे यांच्यातला सामनासुद्धा 1-1 असा बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना स्लोवाकियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधाच्या विक्रीवर बंदी. नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर टेलिग्रामच्या वापरावर निर्बंध. अयोध्येतल्या राम मंदिराला दिल्या जाणाऱ्या देणग्यामधल्या गैरव्यवहाराच्या आरोपांची SIT चौकशी सुरू. आणि FIH हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला संघ उपांत्य फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण किरण कामत यांचं गायन ऐकलं. त्यांनी गायलेला राग गावती आपण ऐकला. तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांची, सारंगीची संगती उस्ताद फारूक लतीफ खान यांची आणि हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.